233.1 मीटर 1200 किलोहर्ट्झचे तुम्ही ऐकत आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल, तेच वांगडा 1287 किलोहर्ट्झचे डिजिटल मोडाचे तुमका ऐकूक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आज वार सोमार, भारतीय सौर दीस 15 आषाढ 1948 म्हळ्यारच 6 जुलै 2026. सकाळची बरोबर 5:55 आणि 50 सेकंद जाल्ले आसात. समेस्त मोगाळ मायेस्त आयकुप्याक उर्बेभरीत योगा दिता आणि आयच्या ह्या पहिल्या वितरवणीक सुरवात करता. सुप्रभात.

0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स.
2: तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामान चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स बरोबर 6 वरां जाऊन 10 मिनटां आणि 33 सेकंद झाली असतात. समेस्त मोग आयकुप्याक माय मोगाचो योगा दिता आणि आयच्या ह्या कार्यावळीक सुरवात करता. देव सगळ्यांक बरो दीस दिवं. बरोबर 6 वरां जाऊन 10 मिनटांचो हो वेळ तुमच्या खातीर घेवन येता कार्यावळ विचार केरळ.
3: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो मनीस लोकांच्या मतांक भिवून वचना, दुसऱ्याच्या हाताचे खामसुत्री बावले न जावपा इतली बुद्धी दवरता, ज्याका स्वाभिमान असता, तोच मनीस स्वतंत्र असा अशे आपूण समजता.

निघतोच. आम्ही ऐकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांची विचारधारा, आणि आता वेळ झाला बरोबर 10:11 आणि हो वेळ आमच्या ऐकप्या खातीर घेवन येता कार्यावळ आमचो आदार. जसे तुमकां खबर आसतलेच, आमचो आदार ही कार्यावळ सदांच तुमचे खातीर घेवन येता तरेकवार अशी भक्तीगीतां आनी देशभक्तीपर गीतां. तर आयच्या ह्या सोबीत आणि सुंदर सकाळची सुरवात आम्ही करूया देवी महामायेच्या आराधनेन. शोभा गुरटू तुमच्या खातीर घेऊन येता देवी महात्म्य.

0: एका अदीर जाल्या भक्ताची आमी तळ म्हण आयकली या अजित कडकडे हांच्या स्वरांतल्यान. आनी आतां वेळ जालो एक ल्हानसो विसव घेवपाचो.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आय ओ एस वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: पुराय जगान आपणायला योग.
4: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती.
3: योग पुराय जगाक भारताची देणगी.

0: स्टुडिओत आयिल्ले आसात दोळ्यांचे एक दोतोर डॉक्टर अजय वैद्य. दोतोर येवकार आणि नमस्कार तुमकां आमच्या स्टुडिओत.
1: नमस्कार.
0: आता दोळे येवप जाका आमी
1: कंजंक्टिवायटीस
0: म्हणटात आणि दोळे तांबडे जातात वेगळ्या वेगळ्या भाशेन आमी उलयतात. दोळे येवप म्हणजे नेमके किती आणि किद्या खातीर येतात दोतोर?
1: दोळे येवपाची कारणां दोन. एक म्हणजे ते इन्फेक्शन, ताका लागून येता. ते व्हायरस इन्फेक्शन असता ना जाल्यार जंतूचे इन्फेक्शन असता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात दवरूं जाय म्हणजे ते कंटेजियस. कंटेजियस म्हणजे हवेतल्या येणार. एकट्याचो हात लागलो खंय तातूंतल्यान ते वता, दुसऱ्याचो हात थंय लागलो जाल्यार ताजे कडेन येता, ताणें दोळ्यांक लायलो जाल्यार ताजे कडेन येता. संसर्गजन्य रोग तो हे अतिशय महत्वाचे. ते खूप तरांनी येतात. व्हायरस कसे असत त्याप्रमाणे दोळ्यांनी पेशंटाक किती जातात ते असा. बऱ्या पहिली एक कंजंक्टिव्हायटीस आयली त्यांना सूर्याक पळोवपाक त्रास जातालो, म्हणजे उजवाडाक पळोवपाक त्रास जातालो कळ्ळे न्ही. आता दोन वर्सां पहिली कंजंक्टिव्हायटीस आयली त्यांना तांबडो जायनाशिल्लो दोळो, पण दोळ्यांत किती पडला असे दिसताले. प्रत्येक पेशंट येतालो तो आपल्या दोळ्यांत काल राती बरो न्हिदला, सकाळी उठत जाल्यार दोळो कसकसता, दोळो तांबडो ना काय ना. काय कंजंक्टिव्हायटीस असतात तातून वकीरूच येता, ना दुखना काय जायना, फक्त वकीर येता, दोळे पाकतात सामके, व्हडले जातात सुजून. त्यामुळे कसले इन्फेक्शन असा ताजेर ती कंजंक्टिव्हायटीस कशी ते ठरता. पण मुळात कंजंक्टिव्हायटीस ही बॅक्टेरियल डिसीज, ते इन्फेक्शन. आणि ते इन्फेक्शन हवेतल्यान वचना, म्हणजे काळे मोकलं कित्याक लायतात सगळे. कंजंक्टिव्हायटीस एकठांय आयली की सगळी गॉगलां दिश्टी पडटात. कित्याक बऱ्या वर्सां पहिली जेन्ना कंजंक्टिव्हायटीस आयिल्ली त्यांना उजवाडाक पळोवपाक त्रास जातालो, म्हणून खंयच्या तरी एका पेशंटाक त्यांनाच्या दोतोरान सांगितले गॉगल लाय म्हणून. ते आता असे झाला की कंजंक्टिव्हायटीस आयली की गॉगल लावप. खरें कंजंक्टिव्हायटीस आयिल्ल्या मनशान घराकडे गॉगल लायलो जाल्यार बाकीच्यांक ती हे नसताना रावना, ती पसरता. कित्याक ती कंटेजियस, ती हवेतल्यान वचना.
0: पण नेमकी ही सुरुवात कशी जाता जाका मागीर आम्ही साथ म्हणतात?
1: सुरुवात जाता ही क्लायमेट सडन चेंज जाल्ली की जाता. म्हणजे गीम सोंपून पावसाळो सुरू जायलो, दोनदा पावस पडलो, परत गरमी झाली की साथ येता.
0: हवामानात बदल
1: सामको 100%. आणि त्यांना जोर येता, व्हायरल फिवर इन्फ्लुएन्झा, त्यांना कंजंक्टिव्हायटीस येता, त्यांना डायरिया वॉमिटिंग सुरू जाता. कित्याक तेय व्हायरस. सो हवामानातलो बदल जसो झालो अकस्मात की व्हायरस वाढता.
0: आता या दोळ्याची साथ आणि आमचे आरोग्य किंवा आमचे पोटान निवळ असप हा किती संबंध असा?
1: ना संबंध काय ना. ताजो जीवाणू एक. काय वेळा असे जाता, काय वेळा तसे जाता, काय वेळा जोर येतात, काय वेळा तिन्ही येतात.
0: आता दोतोर हे दोळे आयले आणि साथ आयली सगळ्या जाल्या मागी फुडली ताजी काळजी घेवप कशी?
1: काळजी म्हणजे तातून कोथमिरीचे उदक घालप ना पहिली, थंड काय लावप ना. कित्याक दोळे कसकसता म्हणून लोक थंड लायतात. थंड लायता की ते चड जाता. कोमट उदकान ना जाल्यार गरमशा उदकान दोळो धुवन जाय पहिली. आणि तातून मागीर दोतोराक विचारून खंयचे थेंबे घालपाचे ते घालूं जाय. कित्याक दर वेळा तोच बॅक्टेरिया असता असो ना. बरेच जण किती करता, फाटले रसेत दवरता प्रिस्क्रिप्शन आणि त्यांना पळय वखत घालिले तेच हाडून घालता. चार दिसांनी ताजेर परिणाम जायना, ते वाढता, दोळो चड तांबडो जाता आणि मागीर येतात. सो पहिल्यान पहिली अंदाज जसो आयलो आपल्याक की पहिली आपले लेस कुशीन काढून जाय, ना जाल्यार ती दुसऱ्याक वता. हांवें समज नळाक हात लायलो, दनपारां जेवलो, तोंड धुवंक जाय, नळाक हात लायलो, दोळ्याक लायलो, दुसरो आयलो त्या नळाक हात लायलो, परत ताणें कसकसता म्हणून आपल्या दोळ्याक हात लायलो, कंजंक्टिव्हायटीस ताका गेली. कित्याक तुमच्या एक लक्षात येतले की आमकां दोतोरांक केन्नाच हे ना. आम्ही इतले पेशंट पळयतात पण दोतोरांक दोळे ना. कित्याक आम्ही पेशंटाच्या दोळ्यांक हात लायल्या बरोबर आम्ही पहिली धुयतात, दुसरे कडे खंयच लायना.
0: म्हणटकच म्हाका एक गजाल हांगा कळी, ती म्हणजे लिपेज.
1: सामकी.
0: म्हणजे लिपेज जी असा ती दोळे येऊंक जायना म्हणून पहिली सांभाळपाची.
1: ना, तशें लिपेज आम्ही सांभाळूंक लागले जाल्यार पिसो म्हणटले आमकां. त्यामुळे सांभाळपाचे काय ना. पण एकदा येतकीच मागीर, आणि कंजंक्टिव्हायटीस ही सेल्फ लिमिटिंग डिसीज. तुम्ही कांयच जाल्यार केले ना आणि तुमची सोसपाची तयारी असत पण दुसऱ्याक पसरवचे ना जाल्यार ते आपणच कमी कमी जायत वतली.
0: पण दोतोर वखदां घेनासतना, दोळ्यांत काय घालिनासतना बरें जावं येता?
1: आपल्याक त्रास जाता खूप. तो त्रास म्हणजे सांगता खूप त्रास सोसपाची तुमची तयारी जाली असत जाल्यार हांव येता.
0: म्हणजे ते असे खूप जाऊन ताका डेंजर बी तसे काय ना?
1: डेंजर तुम्ही ट्रीट करना जाल्यार इट इज डेंजर, म्हणून ती साथ जाता एका.

चे हिंदीतल्या समाचार 7:05 शुभप्रभात 7:25 कोकणीतल्या प्रादेशिक खबर झाल्या 8:50 ऐकू पाकरा वाचित्र संगीत ही कार्यावळ.

पास मिनिटांचे गातार आहे मेरा दिल, अकरा वारा जाऊन बारा वारा जाऊन पाच मिनिटांचे घरकुल, एक वारा जाऊन पाच मिनिटांचे कानळा वावळा, झाले सदा फुले एक पाकरावात, एक वारा जाऊन चाळीस मिनिटांचे

बरोबर 2 वरांचे मिडडे न्यूज आणि त्याच्या उपरांत दुपहर समाचार. 2 वरां 30 मिनिटांचे हिंदी सिने गीतांची कार्यवाह आणि बरोबर 3 वरां 12 मिनिटांचे कार्यवाहीची समाप्ती. सांजेच्या 5 वरां 30 मिनिटांचे युवा वाणी. 6 वरां 15 मिनिटांचे शब्दली. सातारा एक उपक्रमात 6 वरां 35 मिनिटांचे. 3 सांजा 7 वरांचे 7:30 चावडे ही कार्यवाह. 8 वरां 15 मिनिटांचे गीत गजल. 9:15 समाचार संध्या आणि त्याच्या उपरांत न्यूज 8:09 झाल्या. बरोबर 10 वरांचे ऐकूपाक्रमात आकाशवाणी संगीत संमेलन आणि युवाशिलाच्या पुरा दिसा पित्रावपी काय मुखेल कार्यावळी.

तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामानदय चॅनल 233° 1 मीटर म्हणजे 1287 KHz. बरोबर 7:07 आणि 16 सेकंद झाले असत आमच्या ह्या स्टुडिओन. आणि हो वेळ तुमच्या खातीर घेऊन आयला कार्यावळ शुभ प्रभात.

नमस्कार गोवा, नमस्कार गोयकारांनो. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल आणि ऐकतात कार्यावळ शुभ प्रभात. जशी तुमकां खबर आसतलेच, पुराय भारतात 1 जुलय ते 7 जुलय हो आठवडो वनमहोत्सव सप्तक म्हणून मनयलो वता. ह्या महोत्सवाची सुरवात जाल्ली 1950 ह्या वर्सासून. तेन्नाचे केंद्रीय मंत्री डॉ KM मुन्शी हांच्यानी ह्या कार्यावळीची बुनयाद घातिल्ली. हाचो मुखेल हेत म्हळ्यार आमच्या सैमाची जतनाय, तशेंच जे प्राकृतीक सौंदर्य आसा ताचे संवर्धन आनी फुडल्या पिळगे मेरेन ते कशें सांबाळून उरतले आनी कशें ते तिगोवपाचे हाचे जे कितें स्टेप्स आसात तांचे मुखार एक पावल ह्या वनमहोत्सवाच्या निमतान आमी घेता. तर या सप्तकाच्या निमतान आयज आमी बीन एक संकल्प घेऊया झाडां वाटोवपाचो आनी सुरवात करया आमच्या ह्या सोबीत अशा कार्यावळीक. तर कार्यावळीची सुरवात आमी करूया सर्गेस्त डॉ मनोहर सरदेसाय हांच्या गीतरचनेन.

निघतेस तुम्ही ऐकले स्वर्गस्थ डॉक्टर मनोहर सरदेसाई यांची गीतरचना आणि शुभप्रभात ही कार्यावळ मुखार वळताना आम्ही याच कार्यावळीचो एक भाग म्हणल्यार ऐकूया आता दिनविशेष ही कार्यावळ. तर आयज 6 जुलय. तर आयचे ह्या दिसाचे आम्ही जे महत्व आसा, जे खाशेलपण आसा ते समजून घेऊया दिनविशेष ह्या कार्यावळीतल्यान.

तर आज दिनविशेष या कार्यावळीत समजून घेतले आम्ही आईच्या दिसाचे महत्व, आणि आता आम्ही ऐकूया आशालता बाबगावकर हांचं हो स्वर.

मग ऐकून तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजे केंद्राचं हवामान चॅनल आणि बरोबर 7:25 मिनिटाचे तुमका ऐकूपाक मेळटले प्रादेशिक खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबर दिता. येवपी विधानसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर भारतीय जनता पक्ष आनीक घटमूट करपाच्या हेतान भाजपा कार्यकर्त्यांची संयुक्त बसका धारगळी जाली. फाटल्या वेंचणुकेंत पक्षापासून पयस आशिल्ल्या वरिष्ठ कार्यकर्त्यांक परतून हाडून पक्षाची संघटना चड बळिश्ठ करपाचो बसकेंत भर दिलो. ह्या वेळार हाजीर आशिल्ल्या वरिष्ठ तरणाटे आनी बायलां कार्यकर्त्यांनी पेडणे मतदारसंघात येवपी विधानसभा वेंचणुकेंत भाजपाचे कमळ परतून फुलोवपाचो संकल्प केलो. गोंय सरकार टाटा पॉवराक राज्यांत वीज वाटपाक दिवचो ना, कारण गोंयांत पयलींच देशांतली एक बरी वीज वितरण मुळावी बांदावळ आसा अशें राज्याचे वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगलां. वीज वाटपा संबंधीत खंयच्याय कामाक टाटा पॉवराक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिवचे न्हय अशें आवाहन ढवळीकारान सगळ्या नगरपालिका आनी ग्रामपंचायतींक केलां. राज्य सरकाराची पूर्व परवानगी घेनासतना या कंपनीन थेट थळाव्या संस्थाकडेन संपर्क साधलो. ही कारवाय अयोग्य अशें म्हणत तांणी कंपनीचेर आरोप केलो. सरकाराची भूमिका सांगतना मंत्री ढवळीकार हांणी सांगले की गोंयांतली सध्याची वीज वितरण पद्दत कार्यक्षम आनी राज्याची गरज भागोवपाक सक्षम आसा, देखून ह्या क्षेत्रांत खासगी वितरकाची गरज ना. गोंयांत मोटारसायकल सेवे खातीर म्हजे ड्रायव्हर एप सेवेचो आयज सावन शुभारंभ जाता. मोटरसायकल पायलट संघटनेन ग्रेसफूल गोवा सुपर एप लिमिटेड आनी येरादारी संचालनालयाच्या जोडपालवान हे एप सुरू केला. आयज सकाळी मिनेझीस ब्रागांझा सभाघरात हे एपाचो शुभारंभ जातलो. गोंयच्या खंयच्या वाठारात आशिल्ल्या लोकांक ह्या एपावरवी मोटरसायकल बूक करपाक मेळटली. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत, येरादारी मंत्री मोविंद गुदिनो तशेंच हेर अधिकारी कार्यावळीक हजर आसतले. गोवा सुपर एप प्रायव्हेट लिमिटेड हांणी हो एप तयार केला. रेंट कार गाडयांक परवाने दिवपासयत येरादारी नेमांच्या कारवाईचेर चर्चा करून निर्णय घेवपा खातीर सोमारा येरादारी खात्याची म्हत्वाची बसका जातली. येरादारी मंत्री मोविंद गुदिनो हांच्या फुडारपणाखाला ही बसका जातली. सरकारान फाटल्या 2 वर्सात एआय रेंट कारीक परवानो दिवं ना. बेरोजगारी खातीर रेंट कारीक परवानी दिवचे काय ना हे विशींचो निर्णय जातलो. दिसान दीस अपघातांचे प्रमाण वाढत आसा. अपघातांचे नियंत्रण दवरपा खातीर येरादारी नेमाची कारवाय खरपणान करपाचो निर्णय जाला. गोंयांत 26 सुवातांचेर एआय कॅमेरा बसयल्यात. गोंयांतल्या कांय सुवातांचेर एआय कॅमेरावरवी तालाव दिवपाची कारवाय जातली. ही कारवाय 15 जुलयासावन सुरू करपाचो प्रस्ताव आसा. ह्या बसकेंत एआय कॅमेरासयत रेंट कार विशीं निर्णय जातलो.

0: येरादारी नेमाची कारवाय खरपणान करपाविशी येरादारी पुलीस तशेंच भौशीक बांदकाम खात्याकडेन समन्वय साधतले. पंढरपूरची वारी ही शेकड्यांनी वर्सा पोरणी भक्तीची तीर्थयात्रा असून गोंयच्या सांस्कृतीक आनी आध्यात्मिक दायजाचो तो एक म्हत्वाचो भाग. दर वर्सा गोंयचे भक्त वारकरी दिंडीवरवी आषाढी आनी कार्तिकी वारी हातून वांटो घेतात आनी ताका लागून भक्ती सामुहीक सेवा आनी संस्कृताय तिगोवन दवरतात. गोंय सरकार गोंयच्या नोंदणीकृत वारकरी दिंडी खातीर आधार येवजण चालीक लावपाचो आसा. हे येवजणेचें नांव पंढरपूर वारी करपी गोंयच्या नोंदणीकृत वारकरी दिंडी खातीर आधार येवजण अशें आसतले. पात्र नोंदणीकृत वारकरी दिंडीक आर्थिक मजत दिवप, सहभागी वारकरी हांची नोंदणी आनी तांची नोंदी सांबाळप, जनसंपर्क, दस्तावेजीकरण, प्रसिद्धी आनी संबंधित कार्यावळीवरवी वारकरी दायजाचे संवर्धन आनी संरक्षण हे येवजणेचे कांय मुखेल हेत आसात. हे येवजणेचो लाव मेळोवपा खातीर कला आनी संस्कृती संचालनालयात नोंद जाल्ली खंयची वारकरी दिंडी पात्र थारतली. फक्त गोंयांत रावपी वारकरी दिंडीक ही मजत मेळटली, जाल्यार पारंपारीक यात्रेचो एक भाग म्हणून दिंडीन पंढरपूरची आषाढी वारी वा कार्तिकी वारी पायान पुराय करपाक जाय. काल राती लंडनातल्या लॉर्ड्सात जाल्ले मॅचीत ऑस्ट्रेलियन इंग्लंडाक 7 गडे राखून पराभव करत आयसीसी बायलांचे T20 विश्वचषक जिखले. 151 धावण्याचं आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियन 17.1 षटकात 3 बाद 153 धावण्यो केल्यो. ऑस्ट्रेलिये खातीर बेथ मुनीन सर्वाधिक 64 धावण्यो केल्यो, जाल्यार फोबी लिचफिल्डान 48 धावण्यो केल्यो. ताचे आदी ऑस्ट्रेलियेन नाणेफेक जिखून पयली गोलंदाजी करपाक वेचले. फलंदाजी करपाक इंग्लंडान निर्धारित 20 षटकात 4 बाद 150 धावण्यो केल्यो. कर्णधार नेट सायबर ब्रंटान 9 बाद 58 धावण्यो करत सर्वाधिक धावण्यांची नोंद केली, तर फ्रेया कॅम्पान 44 धावण्यो केल्यो. भारतीय हवामान खात्याच्या गोंय केंद्रान उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर 5 जुलै ते 9 जुलै मेरेन येलो अलर्ट जारी केला. ह्या काळात राज्यातल्या कांय सुवातांनी खर वारे आनी व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण 5 आनी 6 जुलै कांय सुवातींनी 50 ते 60 किलोमीटर वेगान वारे व्हांव येता, उपरांत 7 ते 9 जुलै ह्या काळांत कांय सुवातींनी 40 ते 50 किलोमीटर वेगान व्हांवपाचो शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबर आयकात सांजेच्या 7:20 नमस्कार.
1: इश्टानो प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टीक दिश्टी पडलें जाल्यार तें उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुमी आमी आचरणात हाडूया. प्लास्टीक मुक्त भारताच्या दिकेन पावलां मारूया.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
3: वेव्स
2: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाइव इव्हेंट्स आनी खूब कितें.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स एंड्रॉइड प्ले स्टोर तशेंच एपल iOS वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.
4: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवण्यो कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुमी मजरत आयकात आनी आस्वाद घ्या.
5: बरोबर 7:31 जाल्ले आसात आनी तुमी आयकतात कार्यावळ शुभ प्रभात.
6: प्रभातम प्रभातम

नमस्कार गोवा, नमस्कार गोयकारांनो. सगळ्यांच्या मनाकाळजो संपोरतून एक फावट सगळ्यांक योकार आणि नमस्कार. बरोबर 7:32 जाल्ले आसात आनी तुम्ही आयकतात कार्यावळ शुभ प्रभात. तर शुभ प्रभात ही कार्यावळ मुखार व्हरतना आता आमी आयकूया सोबीत अशें कोंकणी गीत आशा भोसले हांचो हो स्वर.

0: पारंपरिक फुगड्यो असतात. फुगड्यांच्या काय प्रकाराविषयी सांगताना अभ्यासक प्राध्यापक पूर्णिमा केरकर म्हणतात,
1: फुगड्यांचे जायते प्रकार आमकां पळोवपाक मेळटा. ग्रामीण भागातल्या बायल मनशाचे जीवन निसर्गाकडे लागे असले, कुटुंब, समाज, नाती गोती, प्राणी पक्षी हांचे प्रतिबिंब असते. 100 परस चढ असे फुगडीचे प्रकार आमकां दिसता, पण ते नेमके कितले असतात हे आम्ही सांगू शकना. पण बस फुगडी, फेर फुगडी, एणीची फुगडी, बेबूक फुगडी, जिम्मा, अक्काबाईचा कोंबडा, जिनोळी, झेमाडो, उभी फुगडी, आडवी फुगडी, मोरुलो असे जायते प्रकार आमकां दिसचे पडटा. तसेच आदिवासी समाज असा, धनगर समाज असा आणि हेरूय समाज असा, त्या समाजाच्या फुगड्यांनी सुद्धा वेगवेगळे प्रकार आमकां दिसतात. ह्या समाजान जी फुगडीची परंपरा असा, त्यांची वेशभूषा आणि त्यांचे हावभाव असतात किंवा पदन्यास असतात, गीता गावपाची त्यांची पद्धत असा, हातूनही आमकां विविधताय दिसची पडटा.
2: सासू म्हणे चटणी वाट, आग लागो तुझे चटणे, माझा गळत मधला बट, माझा

0: गोटीतली भाकरी गोड गे,
1: गोटीतली भाकरी गोड गे,
0: जायचं म्हणलं जोड गे,
1: जायचं म्हणलं जोड गे।
2: ख्रिस्ती धर्म आपणायल्या उपरांत लेगीत कष्टकरी समाजांत बायलां मदीं ह्यो फुगड्यो तिगून उरल्यो। अजूनय उत्सवा वेळार, सणा परबा वेळार त्यो मांडार सादर जातात, खासा करून कुणबी समाजांत।

ईशान उत्साह, ऊर्जा आणि चैतन्य युक्त अशी ही फुगडी. ही लहोलहो बदलपाक लागल्या आणि आधुनिक जीवन पद्धतीतले रंग घेऊन वेगळ्या रूपांत मांडार तसेच माचेर पावल्या. जे मेरेन बायलांक तांचे जीवित चित्र, अणभव आणि जीवनशैलीचे पडबिंब ह्या अशा नृत्य आणि गायनाच्या वांगडा कलात्म पद्धतीन मांडपाची इच्छा असा, ते मेरेन ह्यो नाट्यात्म फुगड्यो जीवित उरतल्यो आणि धालोत्सव तसेच हेर उत्सवा वेळार रंगतल्यो हातूंत दुबाव ना.

0: आयकुपनो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो.
1: उत्सवी फुगड्यो
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोग जिवी कलां विशीं, म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आनी न्यूझीलंड ह्या देशाच्या स दिसांच्या दौऱ्यार आसतले. घरमंत्री अमित शाह हांणी आयज डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी तांच्या 125व्या जयंती दिसा आर्गां ओपली. आसाम विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज गुवाहाटीच्या दिसपूरांत सुरू जाता. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आयज नवी दिल्लीत सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापन दिसा सुवाळ्याक हाजीर रावपाचे आसात. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आनी न्यूझीलंड ह्या देशाच्या स दिसांच्या दौऱ्यार आसतले. तीन राष्ट्रांच्या दौऱ्याच्या पहिल्या पांवड्यार प्रधानमंत्री आयज सांजेवेळा 2 दिसांच्या भेटीचेर इंडोनेशियाक पावतले. मे 2018 वर्सा भारत इंडोनेशियाचे संबंध व्यापक रणनीती भागीदारी उपरांत ही प्रधानमंत्री मोदींची 4थी द्विपक्षीय भेट आसतली. प्रभोवो सुबियांतो आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज संरक्षण, सहकार्य, वेपार आनी गुंतवणूक, अन्न आनी उर्जा सुरक्षा आनी सांस्कृतिक सहकार्याचेर लक्ष केंद्रीत करून व्यापक रणनीती भागीदारी घटमूट करपाविशी चर्चा करतले. जकार्तान खाशेली गजाल म्हळ्यार प्रधानमंत्री मोदींचे भारतीय समुदायाच्या लोकांक मार्गदर्शन आसतले. बाली, मेदान, सेमारंग, सुरबाया आनी जकार्ताचो पुराय समाज सांस्कृतिक सादरीकरणासयत भव्य येवकार दिवपाक सज्ज आसात. हजारांनी भारतीय नागरिक आनी भारतीय मूळचे लोक जमतले. ही भेट एक अभिमानाची गजाल आनी मातृभूमीकडेन आपलो संबंद घट करपाची संद अशें तांणी वर्णन केला. 8 जुलयाक प्रधानमंत्री मोदी इतिहासीक प्रबंधन देवळाक भेट दितले. युनेस्कोच्या संवसारीक दायजाच्या या थळाच्या पुनर्स्थापनेच्या यत्नांक भारत आदार दिता, ताका लागून दोनी राष्ट्रांमधल्या खोल संस्कृतायेच्या संबंधाचेर भर दिला. आपल्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यार प्रधानमंत्री या म्हयन्याच्या 8 तारखेक 3 दिसांच्या

0: प्रबंधन देवळाक भेट दितले. युनेस्कोच्या संवसारीक दायजाच्या या थळाच्या पुनर्स्थापनेच्या यत्नांक भारत आदार दिता ताका लागून दोनी राष्ट्रांमदल्या खोल संस्कृतायेच्या संबंधांचेर भर दिला. आपल्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यार प्रधानमंत्री या म्हयन्याच्या 8 तारखेक 3 दिसांची भेट घेवन मेलबर्नाक पावतले. थंय ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री एंथनी आल्बानिसा वांगडा तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वर्सुकी शिखर सभेन वांटो घेतले. ह्या संवादात द्विपक्षीय संबंधातल्या वाठारांचो आस्पाव जातलो. खास करून गंभीर खनिजां, सायबर सुरक्षा क्षेत्र, पुरवण साखळी लवचीकपण, तंत्रगिन्यान आनी हेर विशयांचेर चर्चा जातली. 3 राष्ट्र भेटीच्या तिसऱ्या आनी निमण्या पांवड्यार प्रधानमंत्री मोदी 10 ते 11 जुलय मेरेन न्यूझीलंडात पावतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी न्यूझीलंडाचे समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन उलोवणी करतले. फाटल्या 2 वर्सांत खास करून वेपार आनी वाणिज्य आनी संरक्षण मळार म्हत्वाची प्रगती जाल्ल्यान द्विपक्षीय संबंधाच्या पुराय वावराचेर दोनी फुडारी नियाळ घेतले. विकसित भारत रोजगार आनी आजीविका मिशन हमी VBG राम जी कायदो 2025 ह्या म्हयन्याच्या पहिल्या दिसा येसस्वीपणान लागू जाल्ल्यान केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी खोस उक्तायल्या. मंत्रीमंडळान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा माध्यमातल्यान मिशनाच्या अंतर्गत राज्यांक 25,000 कोटी रुपया वयर पहिल्या वाट्याचे वितरण केले. चौहान हांणी सगळ्या राज्यांच्या आनी केंद्रीय प्रदेशाच्या ग्रामीण उदरगत मंत्र्यांकडेन VBG राम जी चालीक लावपाचो नियाळ घेतलो. राज्याकडेन फावो तो निधी आसून 15 दिसां भितर पगार दिवंक मेळटलो असो जाहीर केल्ल्या पहिल्या हप्त्याचो हेत जावन आसा अशें तांणी सांगले.
1: मनरेगा को पूरे देश में लागू करने में 3 साल लगे थे, लेकिन मुझे आप सब पर गर्व है, 1 साल 2 साल नहीं, पहले दिन ही विकसित भारत जी राम जी योजना एक साथ पूरे देश में लागू हो गई. 100 दिन नहीं, अब 125 दिन रोजगार, 5 साल में 7.5 लाख करोड़ से ज्यादा की राशि 2,88,000 पंचायतों में ठीक से लग गई, तो गांव संपूर्ण विकसित हो जाएंगे, समृद्ध और विकसित गांव का निर्माण हो जाएगा.
0: गृहमंत्री अमित शाह हांणी आयज डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींक तांच्या 125व्या जयंती दिसा आर्गां ओपली. सोशल मीडिया पोस्टान मंत्री शाह हांणी सांगला की डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी भारतीय जनसंघाचे संस्थापक आनी राष्ट्राच्या एकचार, प्रामाणिकपण आनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचे खर समर्थक आसले. नेशन फर्स्ट हो आदर्श तांच्या जिविताचे मार्गदर्शक तत्व आसले. बंगाल फाळणी वेळार तांचे योगदान, फुडारपण आनी जम्मू काश्मीर भारताचो अभिन्न भाग म्हणून दवरपा खातीर तांणी केल्लो आजीवन संघर्श भारतीय इतिहासांत सदांच उरतलो. मंत्री शाह हांणी तत्वाकडेन आशिल्ली आपली अखंड वचनबद्धताय आनी राष्ट्राच्या प्रामाणिकते खातीर केल्लो आजीवन लढो पिळग्यांनी तरणाट्यांक प्रेरणा दिता अशें शाह हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आयज नवी दिल्लीत सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापन दिसा सुवाळ्याक हाजीर रावपाचे आसात. मंत्रालयान सांगला की सहकार से समृद्धीच्या ह्या दृष्टीकोना प्रमाण हो सुवाळो जातलो. ह्या निमतान मंत्री शाह बुनयादी फातर घालतले आनी जायत्या मुखेल उपक्रमाचे उक्तावण करतले. तातूंत 232 धान्य साठोवपाच्या गोदामाचे उक्तावण, सहकार वाहनाचे भूमिपूजन, उत्तर प्रदेश आनी महाराष्ट्रांतल्या संवर्धन सुविधाचे भूमिपूजन, राष्ट्रीय सहकारी डेटाबेस सुरू करप आनी जिओ टॅक मोबायल एप्लिकेशन, राष्ट्रीय दुग्ध उदरगत मंडळाचे दुधाची पुरवण पुनर्वलोकन डॅशबोर्ड पोर्टल सुरू करप हांचो आस्पाव जाता. मजगती सहकार इनपुट आनी सेवा वितरण बहुराज्य लिमिटेड खाला जनावरांच्या उत्पादकताये संबंधित उपक्रम, सहकारी दुधाचो उत्पादक संघटना बहुराज्य लिमिटेडाचे उक्तावण, गोमाय सहकारी संस्था बहुराज्य लिमिटेडाचे उक्तावण आनी राष्ट्रीय शार सहकारी वित्त आनी विकास महामंडळ हाच्या 2 मुखेल उपक्रमाचे अनावरण, सहकार CBS आनी सहकार सहयोगी जातली. ह्या कार्यावळी वेळार 50,000 प्राथमिक शेतकी पतसंस्था ई पॅक्सान रुपांतरीत जातली.

आसामाच्या गुवाहाटी शारांत आयज ब्रिक्साच्या घुवळी वखदां विरोधी एजन्सीच्या मुखेल्यांची बसका सुरू जातली. 2 दिसांची ही कार्यावळ गृह मंत्रालयाच्या खाला आशिल्ल्या घुवळी वखदां नियंत्रण ब्युरोन घडोवन हाडल्या. हे बसकेन घुवळी वखदां विरोधी एजन्सीचे मुखेली आनी ब्रिक्स वांगडी देशांतले वरिष्ठ अधिकारी एकठांय येवन घुवळी वखदां वेव्हार दुरुपयोग हांचे आड सहकार्य घटमूट करतले. गुवाहाटीन जावपी ब्रिक्स घुवळी वखदां विरोधी एजन्सी मुखेल बसकेन कार्यकारी समन्वय घटमूट करप, क्षमता निर्माण करप आनी संस्थांनी सहकार्य वाढोवप हाचेर भर दितले. नवे मानसीक पदार्थ, डार्कनेट सक्षम केल्लो वापर, क्रिप्टोकरन्सी संबंधित अर्थिक प्रवाह आनी पूर्ववर्ती रसायनाचो गैरवापर अशा आव्हानाविशी प्रतिनिधी चर्चा करतले. तशेंच भारत घुवळी वखदांचो दुरुपयोग आनी वेपाराक आडावपाचे यत्न दाखयतले. तातूंत हालींच जाहीर केल्ल्या घुवळी वखदां नियंत्रणाचेर व्हिजन डॉक्युमेंट 2026-29 सयत हे बसकेन हेर वांगडी घुवळी वखदां संबंधित विकसीत जावपी धोक्यांक फुडो करपा खातीर आनी आंतरराष्ट्रीय सहकार घटमूट करपा खातीर रणनितीचेर विचार करतले. चक्रीवादळ बावी अमेरिकेच्या पॅसिफीक जुव्यांचेर व्हड वाऱ्याच्या वादळान जमनीचेर पावला. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेन शिटकावणी दिल्या की ह्या धोक्याच्या वादळाक लागून विनाशकारी लुकसाण जावंक शकता आनी सुमार 11 मीटर उंचायेचेर ल्हारां येवपाची शक्यताय आसा. अस्तंत पॅसिफीक वाठारांत उष्ण कटिबंधताय चक्रीवादळांत चड प्रमाणांत दिसतात. अमेरिकेच्या जुव्याचेर अशे तरेचे वादळ असामान्य असले तरी हवामानातल्यान बदलाक लागून बळिश्ट चक्रीवादळ चड प्रमाणांत जाता अशें शास्त्रज्ञांनी म्हणला. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात, कोंकण, गोंय, मध्य महाराष्ट्र आनी छत्तीसगडांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला आनी रेड अलर्ट जारी केला. उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, मध्य प्रदेश, उत्तराखंडांत अशीच परिस्थिती आसतली. हवामान खात्यान ह्या दिसा आसाम, मेघालय, बिहार, उदेंत उत्तर प्रदेश, हरयाणा, चंदीगड, दिल्ली आनी अस्तंत बंगालांतूय व्हड प्रमाणांत पावस पडपाची परिस्थिती निर्माण जाल्या असो अदमास उक्तायला. दिल्लीन दिसाच्या वेळार मध्यम पावस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान दिसाचे चडांचड तापमान सुमार 32-34 अंश आनी उण्यात उणे तापमान सुमार 25-27 अंश आसतले असो अदमास उक्तायला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आनी न्यूझीलंड ह्या देशाच्या 6 दिसांच्या दौऱ्यार आसतले. गृहमंत्री अमित शाह हांणी आयज डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींक तांच्या 125व्या जयंती दिसा आर्गां ओपली. आसाम विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज गुवाहाटीच्या दिसपूरांत सुरू जाता. केंद्र सहकार मंत्री अमित शाह आयज नवी दिल्लीत सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापन दिसा सुवाळ्याक हाजीर रावपाचे आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.

समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले.

परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामान चॅनल 233.1 मीटर मायर्स 1287 किलो हर्ट्स बरोबर 8:53 आणि 8 सेकंद झाले असत आमच्या हे स्टुडिओन. आणि तुम्ही आता ऐकतली कार्यावर चित्र संगीत. जसे तुमकां खबर आसा चित्रसंगीत ही कार्यावळ सदांच आमच्या संगीत मोग्या खातीर घेवन येता, तर एक वार अशी फिल्मी गीतां. तर या सोबीत अशा कार्यावळीची सुरवात आमी करुया अलेशा चिन्मय, महालक्ष्मी अय्यर आणि सोने निगम हांच्या जोड स्वरान हे गीत जावन आसा डॉन या फिल्मातलें.

निकतेन सुमेगने अलिशार चिनय महालक्ष्मी अय्यर आणि सोनू निगमांसह जोड स्वर आणि बरोबर 9 वरांचे तुमका ऐकुपाक मेळटले कोकणीतल्यान मुखेल खबरो. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल 233.1 मीटर 1287 किलो हर्ट्झ.

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतयता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz चेर रेनबो सांज.

भारतीय हवामान खात्यान उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्ल्या खातीर 5 जुलय ते 9 जुलय मेरेन येल्लो अलर्ट जारी केला. ब्राझीलाचो म्हालगडो खेळगडो नेमार ज्युनियर हांणी काल राती फिफा विश्वकरण 2026 सोळाव्या फेरयेन नॉर्वे आड 2-1 अशी हार खावन आंतरराष्ट्रीय फुटबॉलांतल्यान निवृत्ती घोषणा केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026. वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

मग ऐकूप्यानं तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल 233.1 मीटर मग 1287 किलोहर्ट्स बरोबर 9:07 मिनिट आणि 4 सेकंद झाले असत आणि तुम्ही ऐकतात कार्यावर चित्त संगीत. तर ही कार्यावळ मुखार

0: विशालदादला नेहाच्या आवाजान तुम्ही ऐकले इतले सोबीत आणि सुंदर असे फिल्मी गीत. आणि आता वेळ झाला एक ल्हानसो विसव घेवपाचो. ऐकत रावा चित्रसंगीत हिंदी सिने गीतांची कार्यावळ.
1: वीडियो लाइक करने के पैसे मिलेंगे.
2: सो इजी.
3: अनजान लिंक्स पर क्लिक मत कीजिए. RBI कहता है
4: जानकार बनिए, सतर्क रहिए.
5: सुबह निर्मा से सारे भाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब भाग चले गए. सुपर निर्मा
6: सचिन सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: चित्र संगीत या हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळ परतून एक फावट सगळ्या माय मगाचं येऊ काय. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामान चॅनल 233.1 मीटर मा 1287 किलो हर्ट्झ. आणि ऐकतात तुम्ही कार्यावळ चित्र संगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. तर कार्यावळीक मुखार व्हरताना तुमकां ऐकुपाक दिता सुखविंदर सिंग हांचो हो स्वर. वीर या फिल्मातले हे गीत जाऊन असं

निघतेस तुम्ही ऐकले सुखविंदर सिंग ह्यांच्या आवाजाचित संगीत या कार्यक्रमाचे निमाणे गीत. आणि या गीता सांगातच आयची चित्रसंगीत ही कार्यक्रम इतल्यान हांगा सोपत. रसिको तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजे 1287 kHz. घड्याळात वाजले आहेत 9:30 आणि आमचे संगीत प्रेमी ऐकणार आहात कार्यक्रम भावाधार. नमस्कार श्रोते हो. संगीत म्हणजे मनाला मिळणार एक सुंदर स्पर्श आणि अशाच सुरेल स्पर्शाची अनुभूती देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास मराठी संगीताचा कार्यक्रम अर्थातच भावधारा. हा भावपूर्ण गीतांनी तल्लीन झालेला तसेच रसमय आणि रसप्रधान आणि भावप्रधान अशी मराठी गीते चा नजराणा. तर मग आवाज वाढवा आणि मन मोकळं करा कारण सुरू होत आहे आपल्या सर्वांचा लाडका मराठी संगीत कार्यक्रम अर्थातच भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. तर कार्यक्रमास सुरू करताना आपण ऐकूया आशा भोसले यांचा स्वर.

0: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या जोडस्वरामध्ये आपण ऐकले सुरेल आणि सुंदर असे मराठी भावगीत. आणि आता वेळ झालेला आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याचं.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
1: भावधारा या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमामध्ये पुनश्च सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची महादई वाहिनी आणि तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम भाव

सहारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमास पुढे नेताना आपण आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना.

अरुंधती यांच्या स्वरामध्ये आपण ऐकले भावधारा या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाचे शेवटचे गीत.

0: तो पावडर आणि लिपस्टिक लावून पळोवंक दिसताय वांदोर तुका कोणे हांगा हाडला तू एकदम आराम कर
1: मोयशानो निकतेस तुम्ही ऐकले आल्फ्रेड रोज आणि एंगलबर्ट रोज हांच्या आवाजातल्यान कातारा या कार्यावळीचे निमाणे गीत आणि या कातारा सांगातच आयची कातारांची कार्यावळ इतल्यान हांगा सोंपता.

मग अष्टांनो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामान चॅनल 233.1 मीटर मग 1287 किलो हर्ट्स बरोबर 10 वरां जाऊन 30 मिनटां जाल्ली आसात. आनी हो वेळ तुमचे खातीर घेवन आयला कार्यावळ हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. तर आयज ह्या कार्यावळीत तुमी आयकतली इंदिराबाई खाडिलकर हांच्या गायनातल्या राग अहिर भैरव.

ऐकपनो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवाहीत निघतेच तुम्ही ऐकले इंदिराबाई खाडीलकर यांच्या गायनात राग अहिर भैरव, आणि याबरोबरच ही कार्यवाहीतलं सोपता. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. आता बरोबर 11 वरांचेर ऐकूया दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो, आणि उपरांत मेळूया गाता रहे मेरा दिल या कार्यावळीन.

कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या वजन निकतीसुम ऐकली सैनिक ह्या फिल्मातलीही गीत रचना ऐकप्यानो गाता रे मेरा दिल या कार्यवेन मुखाविल्या स्वतीर ऐकूंक दिता कही प्यार ना हो जाए या फिल्मातल्यान कुमार सानू आणि अलका याग्निक हांच्या वजांत राजेश मलिक हांची गीतरचना हिमेश रेशमिया हांणी संगीतबद्ध केल्ली.

शफकत अमानत अली आणि शंकर महादेवन यांच्या वजन निघतेच तुम्ही ऐकले कभी अलविदा ना कहना ह्या फिल्मातले सुंदरशे गीत. मुखावल्या स्वाती ऐकूया ए आर रहमान यांचा आवाज.

0: दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आगप्यानो, 20 वा उपरांत परतून एकदा तुमचे स्वागत गाता रहे मेरा दिल या कार्यावळीन. मुखार आयकूंक दिता अरमान मलीक हांच्या वजांत अमाल मलीक हांणी संगीतबद्ध केल्ले, कुणाल वर्मा हांचे गीत.

अकबानू निकतेच तुम्हें एकले जन्नत ह्या फिल्मातल्यान के हांच्या आवाजातले गीत, सईद कद्री हांची गीतरचना आणि प्रीतम हांचे संगीत. कार्यवीन मुखावयल्या सुवातेर आयकूंक दिता कुर्बान ह्या फिल्मातल्यान सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांच्या आवाजातले गीत. निरंजन अयंगर हांची गीतरचना आणि सलीम सुलेमान हांचे संगीत.

0: आयकपनो गाता रहे मेरा दिल या कार्यवितले निमणे गीत तुम्ही निकतेच ऐकले आतिफ असलम हांच्या आवाजान टायगर जिंदा है या फिल्मातल्यान आणि याबरोबरच आईची गाता रहे मेरा दिल या कार्यवितल्यान सोपता
1: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासां मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
1: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्मक गोय
2: आयकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 8:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
3: कलात्मक गोय.
0: ₹233.1 म्हळ्यार 1287 kHz तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. आयकपना बरोबर 12 जाल्ली आसा वेळ जाला कार्यावळींच्या रुपरेषेचो. ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 12:05 आयकूंक रावात घरकूल या कार्यावळीत आहार आरोग्य आणि सौंदर्य या विषयाचेर दोतोर ज्योती वेरेकर हांणी दिल्ली माहिती. उपरांत दोतोर अनुजा जोशी हांचेच कविता वाचन तुमकां आयकूंक मेळटले. 1:05 कान ओवळा 1:40 वेळ सदाफुली या कार्यावळीचो. 2:30 आयकूंक रावात हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आणि 3:10 आमची दनपारची सभा सोपतली. आमची सांची सभा सुरू जातली 5:28 सुरवेक कोकणीतले येऊ आणि तयकात 5:30 सैमाचे बदलते रूप हे विषयी सोफिया डिसोझा हांचे उलोवप. 15 शब्दुली 35 ऐकात कातारा. 7:00 या कार्यावळीत स्त्री शक्ती ह्या विषयी लक्ष्मी जोग स्त्री शक्ती ही लक्ष्मी जोग हांची काणी तुमकां ऐकूंक मेळटली. 7:30 चावडेर या कार्यावळीत ऐकात अन्नद्रव्याचे कार्य आणि महत्व हे विषयी स्वप्नील सुकटणकर हांची मुलाखत. 8:15 असतली गीत गजलींची कार्यावळ. 8:45 समाचार संध्या 9:00 News@9 9:15 स्पॉटलाईट तसेच 9:30 पब्लिक स्पीक ह्यो कार्यावळीत आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. 10:00 ऐकात मनजोक्ती गीता. 11:00 हिंदीतल्यान खबरो 11:05 असतल्यो इंग्लिशीतल्यान खबरो आणि 11:10 आयच्या दिसापुरती तिसरी आणि निमणी सभा सोपतली. हे आशिल्ले आमच्या चालू सभेंत वितरावपाच्यो आयच्या दिसाच्यो कार्यावळी. आता एक नंतर 105.4 MHz FM रेनबोच्या कार्यावळींचेर 12:05 तुमकां आयकूंक मेळटले इंग्लिशीतल्यान खबरो 12:10 ऐकात चित्ररंजन ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. 1:05 कातारा. 2:00 ऐकात मराठी भक्ती गीतां. 2:32 पश्चिमी संगीताची कार्यावळ जुगबॉक्स. 3:00 आरजेस चॉईस. 3:30 NCERT उमंग. 4:05 पश्चिमी मागणी गीतांची कार्यावळ असतली. 5:10 वर्ल्ड म्युझिक. 5:35 मराठी चित्रपट संगीत असतले. 15:00 रेनबो सांज. 7:10 बॉलिवूड संगीत सफर. 8:00 वेळ कातारांचो. 8:30 ऐकात सदाबहार गीता. 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ येस्टडे वन्स मोर. 1:05 आरजेस चॉईस. 11:10 जेस टाईम आणि 12:05 FM रेनवरवी सभा आयच्या दिसापुरती सोपतली. तरी आशिल्लं आमच्या FM रेनबोत आणि म्हादय चॅनलाचे वितरावपाच्यो आयच्या दिसाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. आयपनो मुखावयली कार्यावळ आम्ही घेऊन येता काय खिणांतच तो मेरेन ऐकत रावात.

0: आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल।
1: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत।
2: विष्णू माय जग,
3: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत।

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

233 मीटर अर्थातच 1287 किलोहर्ट्स वरून आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेव वाहिनी. बरोबर 12:06 झालेली आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम घरकुल.

श्रोतेहो, घरकुल या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, बाहेर भरपूर पाऊस पडत आहे आणि हा पाऊस आपल्या जीवाला एकदम थंडवा देत आहे. ह्या पावसाची मजा घेत आपण ऐकूया सुंदर असं हे श्रेया घोषाल यांच्या स्वरातील गीत पावसात मनवेडी.

0: श्रोते हो, सुंदर अशा या गीताने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. श्रोते हो, आहार, आरोग्य आणि सौंदर्य यांचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध आहे. निरोगी शरीर आणि तेजस्वी त्वचेसाठी संतुलित पोषक आहाराची खूप गरज असते. ऐकूया आहार, आरोग्य आणि सौंदर्य या विषयावर डॉक्टर ज्योती वेरेकर यांनी दिलेली माहिती.
1: आहार, आरोग्य आणि सौंदर्य हा विषय ऐकताक्षणीच एका सुंदर श्लोकाची आठवण झाली. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. म्हणजे थोडक्यात देवाचे नामस्मरण करूनच सेवन करावे, कारण ती नुसती उदरभरण पोट भरण्याची किंवा भूक शमविण्याची क्रिया नसून ते एक मोठे यज्ञकर्म आहे. यज्ञकर्म कारण ह्या आहार सेवनामागील उद्देश फार मोठा आहे. प्रत्येक यज्ञाचा एक उद्देश असतो, त्याची एक फलप्राप्ती अपेक्षित असते. त्याचप्रमाणे येथेही या यज्ञकर्माची परिणिती आरोग्य किंवा सुरोग्य म्हणा ह्यात होत असते, व शेवटी या आरोग्याचा प्रभाव हा सौंदर्यावर पडणारच. म्हणजे आहार सेवनाच्या यज्ञकर्माची फलप्राप्ती म्हणजे आरोग्य व सौंदर्य. मग ह्या यज्ञकर्माची जी प्रस्थापना, पूर्वतयारी, सर्व साहित्यांची जुळवाजुळव, सर्व विधी व्यवस्थित करूनच पाऊल घातले तर यशप्राप्ती ही नक्कीच ठरलेली आहे. आपण आहार सेवन करतो त्याचा मग जिभेने अन्न चवीने घेण्यापासून ते शरीरात त्याची पचनक्रिया होऊन त्यातून मग जीवनाला उपयुक्त आवश्यक घटकांचे शोषण होऊन शरीराला निरुपयोगी किंवा नाशक ठरू शकतात अशा अन्नातील दूषित गरज नसलेल्या साठ्यांचा गुद्वाराबाहेर फेकण्याचा ज्या क्रिया होत असतात, या सर्व प्रत्येक क्रियेचा आरोग्याकडे संबंध असतो. म्हणून त्यासाठी काही नियम पाळणे गरजेचे आहे. अन्नाचे सेवन प्रमाणशीररित्या होणे हे महत्वाचे. अतिप्रमाणात किंवा कमी प्रमाणात केलेले सेवन अनारोग्याला, व्याधींना आमंत्रण देऊ शकतात. जिभेला चवीला बराल असतो तो प्रत्येक पदार्थ आरोग्यवर्धक असेलच असे नाही, परंतु तरीही चवीचे खाणेही गरजेचे, कारण त्यामुळेच तर पोटातील पचनद्रव्याची निर्माण होण्याची क्रिया सुरुवात होते ना. म्हणजे चवदार खाणे घ्यावे, पण त्यावर नियंत्रण ठेवून अन्न ग्रहण करणे गरजेचे, कारण चव वाढविण्यासाठी बहुत करून मसाले, मिरच्या, तेल ह्यांचा वापर जास्त होतो व हेच घटक मग शरीराला मारक ठरतात. मसाले मिरचीयुक्त जेवणामुळे पोटातील दाह वाढून हायपर ऍसिडिटी होऊन पोटात अल्सर सारखे आजार उद्भवतात. अति तेल तुपाच्या खाण्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर जमून हृदयाचे विकार, रक्तदाब वाढणे, मेंदूचे अर्धांगवायूसारखे आजार हे उद्भवतात. म्हणून विचारपूर्वक आहार सेवनाची अत्यंत गरज आहे, ज्यामुळे तो शरीराला मारक न ठरता तारक ठरून आरोग्यवर्धना

आपल्याला उपयुक्त ठरेल. तर आता तो नक्की कसा असावा ह्याचा आपण इथे थोडक्यात विचार करूया. आपण जो आहार घेतो त्यामधून आपणास कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदक, फॅट्स किंवा चरबी, प्रोटीन्स वा प्रथिने, व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे व मिनरल्स वा क्षार आणि पाणी या घटकांचा पूरक पुरवठा होणे आवश्यक आहे. कारण कार्बोहायड्रेट्स व फॅट्स आम्हाला एनर्जी म्हणजे ऊर्जा शक्ती देतात. प्रोटीन्स हे आपल्या शरीराच्या वाढीस मदत करतात. जीवनसत्वे व क्षार हे आपल्या पेशी व स्नायूंना काम करण्याची शक्ती देतात. तर पाणी ज्याचे दुसरे नावच जीवन आहे हे अन्नाचे घटक शोषून घेण्यास, वाहून नेण्यास तसेच दूषित घटकांना वाहून नेऊन बाहेर टाकण्याच्या कामात मदत करते. आता फॅट्स व कार्बोहायड्रेट्स यांचे प्रमाण कमी झाल्यास आमच्या शरीराची रोगाकडे झगडण्याची जी उपजत प्रतिकार शक्ती आपल्यात असते ती कमी होते व आपण आजारांना आमंत्रणच देतो. प्रोटीन्सची कमतरता हा तर थर्ड वर्ल्ड संबोधलेल्या गेलेल्या गरीब देशातील एक गहन प्रश्न झाला आहे. त्याच्या अभावामुळे क्वाशकर सारखे मुलांना होणाऱ्या रोगामुळे कितीतरी बालके मृत्यूमुखी पडतात. मिनरल्स किंवा क्षारातील मुख्य विचार करण्यासारखा घटक म्हणजे आयर्न, लोह, ज्याची कमतरता ही आजही हिंदुस्थानात गरीब अशिक्षित सोडाच पण सुशिक्षित सुधारक समजल्या जाणाऱ्या अधिक करून स्त्रियांमध्ये पुष्कळ प्रमाणात अजूनही दिसून येते. यामुळे अशक्तपणा, प्रतिकार शक्तीचा अभाव, निरुत्साहीपणा हे प्रकार दिसून येतात. कॅल्शियम हा क्षाराचा दुसरा प्रकार ज्याची कमतरता हा एक चिंतेचा विषय होऊन बसला आहे. त्याच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये रिकेट्स आणि वृद्धांमध्ये, जास्त करून वृद्ध स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओमलेशिया, ऑस्टिओआर्थरायटिस सारखे हाडांचे व संधीचे आजार निर्माण होतात. व्हिटॅमिन्स ज्याचे जीवनसत्व असेच नामकरण झाले आहे त्याच्या प्रत्येक घटकाच्या अभावामुळे कितीतरी आजारांना आमंत्रण दिले जाते. जसे व्हिटॅमिन एचा अभाव डोळ्यांचे आजार निर्माण करतात, ब जीवनसत्वाच्या अभावी चामडीचे आजार किंबहुना बाह्य चामडीच नाही तर आपल्या शरीरातील अंतर्भाग झाकणाऱ्या सर्व आवरणावर सुद्धा दुष्परिणाम करतात. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी व व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे हाडांचे आधार उद्भवू शकतात. म्हणजे आहाराचा व आरोग्याचा किती जवळचा संबंध आहे हे तुम्हाला पटलेच असेल. तर आता हे सर्व घटक आपल्याला कुठच्या अन्न पदार्थातून मिळू शकतात ते आपण पाहूया. कार्बोहायड्रेट्स हे विविध धान्य प्रकार जसे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी तसेच बटाटा, रताळी, साखर ह्यामध्ये मुबलक प्रमाणात सापडतात. फॅट्स हे नावाप्रमाणेच चरबीयुक्त पदार्थातून म्हणजे तेल, तूप, लोणी, चीज, पनीर ह्यातून मिळते. दूध, अंडी, मासे, मांस, तरतरेच्या डाळी ह्यामधून आपल्याला प्रोटीन्सचा पुरवठा होतो. व्हिटॅमिन ए मासाचे फॅट्स, दूध, लोणी, अंड्याचा पिवळा बलक, लिव्हर, भाज्या, गाजर आणि फळांमधून मिळू शकते. व्हिटॅमिन बी हे धान्य, कडधान्य, ताज्या भाज्या, मांस, हातसडीचे तांदूळ, अंडी, चीज, पालेभाज्या, मटारचे दाणे, पपई इत्यादीतून मुबलक प्रमाणात मिळतात. व्हिटॅमिन सी हे पिकलेली फळे, आंबट फळे म्हणजे संत्री, मोसंबी, लिंबू, कैऱ्या, काळे मनुके, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, पालेभाज्या ह्यामध्ये भरपूर प्रमाणात सापडतात. व्हिटॅमिन डी हे दूध, लोणी, अंड्याचे बलक, मांस, मटनचे फॅट्स, कॉड मॅशाचा यकृत म्हणजे लिव्हर ह्याच्यामध्ये आढळतं. त्याचप्रमाणे क्षारामध्ये कॅल्शियम हे आपल्याला दूध, दुधाच्या पदार्थांमध्ये, लोह किंवा आयन विविध पालेभाज्या, शेवगाच्या शेंगा, लिव्हरमधून आणि माशांमधून आयोडीन असे विविध क्षार आपणास मिळू शकतात. आता हे झाले अन्नाचे विविध घटक मिळण्याचे स्रोत म्हणजे सोर्सेस, म्हणजे आहेत ना आपल्या दैनंदिन वापरातलेच प्रकार. परंतु ते खाण्यासाठीही काही नियम निर्बंध आहेतच. आरोग्याच्या फायद्यासाठी या अन्न घटकांचे प्रमाणही ठरलेले आहे ते आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पुष्कळ शोध आणि अभ्यासानंतर न्यूट्रिशन ॲडवायझरी कमिटी ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भारतीय पुरुषाला 2800 कॅलरीज किंवा उष्मांक, महिलांना 2000 कॅलरीजची थोड्या बहुत प्रमाणात गरज असते. इथे जास्त अंगमेहनत करणाऱ्या पुरुषाला 1000 कॅलरींची जास्त गरज असते.

0: आता यामधील 50% उष्मांक कार्बोहायड्रेट्स मधून, 35% फॅट्स मधून व 15% प्रोटीन्स हे मिळणे आवश्यक असते. आता तुम्ही म्हणणार, हे सर्व करायचे कसे, ही आकडेवारी कशी लक्षात ठेवणार? काही कठीण नाही, हे सर्व आपल्याला आपल्या नित्य आहारातूनच मिळत असते. तो आहार मात्र ताज्या फळांचा, भाज्यांचा व घरात नेहमी तयार केलेला आहे ह्याची मात्र नक्की काळजी घ्या. शिजवण्याची गरज असलेले अन्न हे शिजवूनच घ्यावे, परंतु इतर फळे, कोशिंबिरी ह्यांचा वापर कच्चाच बरा, पण नक्की स्वच्छ धुवूनच. एक मात्र, शिजवायचे अन्न गरजेपुरत्या पाण्यात वा वाफेवर शिजवून घेणे योग्य. जास्त शिजवून त्यातील जीवनसत्वे, मूलतत्वे यांचा नाश होऊ शकतो. व शिवाय मसाला मिरचीचा वापर रुचीपुरताच असावा. आता हे सर्व दैनंदिन वापरात साधारण किती असावे हा प्रश्न असेल ना? तर ढोबळमानाने असे सांगता येईल की साधारण प्रत्येक दिवसाला प्रत्येकाला 200 ग्रॅम कडधान्ये, 200 ग्रॅम डाळी, 100 ग्रॅम पालेभाज्या, 100 ग्रॅम इतर भाज्या, फळे 50 ते 60 ग्रॅम, दूध 170 ते 200 मिलीलिटर, साखर किंवा गुळ 50 ग्रॅम, तेल 20 ते 30 मिलीलिटर, मासे 30 ग्रॅम, मांस 30 ते 40 ग्रॅम, एक अंडे, ह्या प्रमाणात थोडे बहुत कमी जास्त फरकाने मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण दिवसाकाठी जवळजवळ 2500 कॅलरीजची गरज भागवत असतो. व त्याचाच अर्थ शरीराला व्यापक इंधन पुरवून त्याला त्याचे दैनंदिन व्यवहार करण्यास, तंदुरुस्त आरोग्यवान राहण्यास मदतच करत असतो. येथे आहाराबरोबर नक्कीच शरीराला व्यायाम, कसरतीची तितकीच गरज आहे म्हणा. वाहन वापरणाऱ्या प्रत्येकाला अनुभव असणारच, वाहन बंद पडून राहिले तर त्यात नुसतेच इंधन घातले तरी ते परत चालविणे किती मुश्किल असते. तर दिवसाकाठी निदान 20 ते 30 मिनिटे थोड्याशा शारीरिक व्यायामाबरोबर योग्य आहार ठेवला तर आरोग्य, म्हणजे निरोगी आरोग्य, हे आपणहून चालून येणारच. मग सौंदर्याचा व सौंदर्यवान राहण्यास वेगळा काही उपाय करण्याचा प्रश्नच कुठे? कुपोषणामुळे, व्याधींमुळे निस्तेज झालेले शरीर हेच तर मूळ आहे कुरूपपणाचे. तेजस्वी प्रफुल्लित चेहरा, त्याच्याबरोबर जोशपूर्ण ताकदवान शरीर, हेच तर रहस्य आहे नैसर्गिक सौंदर्याचे. नाकी डोळी सौंदर्यवान शरीर घेऊन जन्मणे हे विधाताच्या हाती आहे, पण दिलेले शरीर व्यवस्थित राखण करून, सांभाळून, त्याला तेजपुंज मुलामा देऊन सौंदर्यवान ठेवणे हे तर आपल्याच हातात आहे. आणि शेवटी सुंदरता ही बघणाऱ्याच्या दृष्टीवरच अवलंबून आहे ना.
1: श्रोतेहो, नुकतंच आपण ऐकलत आहार, आरोग्य आणि सौंदर्य या विषयावर डॉक्टर ज्योती वेरेकर यांनी दिलेली माहिती. कार्यक्रमात यापुढे ऐकूया अनघा डोमसे यांचा स्वर.

0: श्रोते हो, सुंदर अशा या गीतानंतर आता आपण ऐकूया डॉक्टर अनुजा जोशी यांचं कविता वाचन.
1: नमस्कार. जशी पालवी बोलते मनस्वी ऋतूंच्या सवे, तसे गीतही बोलते निळ्या भोर शब्दा सवे. जशी पालवी बोलते मनस्वी ऋतूं

जशी पाकळी उलगडे नकळताच दृष्टी पुढे तसे अंतरंगातून सुगंधित पडती सडे. ही अशी निर्मितीची प्रक्रिया शोधते मी. हे नेमकं काय होतं शब्द सुचतात तेव्हा. जशी पाकळी उलगडे नकळताच दृष्टी पुढे तसे अंतरंगातून सुगंधित पडती सडे. जशी

दास हवे. एक लेखक म्हणून, एक साहित्यिक म्हणून आणि व्यवहारात एक डॉक्टर म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावताना काही वेळेला आपल्या कामाच्या ठिकाणी आपली कविता आपल्याला सापडते. आणि माझ्या क्लिनिकमध्ये मला कविता सापडते, माझ्या पेशंट्समध्ये मला कविता सापडते. आणि माझे पेशंट हे पेशंट अशा नावाची कविता आणि त्यांचं शब्दचित्र मी उभं करायचा प्रयत्न करते. हे पेशंट, हा पेशंट तापाचा, हा पेशंट तापाचा, हा मनस्तापाचा, हा पित्ताच्या संतापाचा. हा पेशंट तापाचा, हा मनस्तापाचा, हा पित्ताच्या संतापाचा. हा पेशंट फोडांचा, हा दुखऱ्या हाडांचा, हा साखरेच्या लाडांचा. हा पेशंट फोडांचा, हा दुखऱ्या हाडांचा, हा साखरेच्या लाडांचा. हा अशक्त पेशंट, हा जास्तच सशक्त. हा असे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट येतात. हा अशक्त पेशंट, हा जास्तच सशक्त, हा सरक्त, हा विरक्त, हा सहनशक्त, हा असहनशक्त आणि पेशंटच. हा पेशंट भुका नसलेला, हा पेशंट भुका नसलेला, हा खूप भूक असलेला. वेगवेगळ्या प्रकारच्या भुका असतात ना माणसाला. हा पेशंट भुका नसलेला, हा खूप भूक असलेला, हा निद्रानाशी, हा निद्राधीन, हा आळशी. याला चक्कर, हा घनचक्कर, याला चक्कर, हा घनचक्कर, हा बिलंदर, हा कलंदर. हा प्यालेला मदमत्त, हा चरबीने उन्मत्त. हा प्यालेला मदमत्त, हा चरबीने उन्मत्त, हा पोटात काही वळवळत असलेला, हा दलदलीने डुचमळत असलेला. ही सूज तटतटलेली, ही हुडहुडी दाटलेली. ही सूज तटतटलेली, ही हुडहुडी दाटलेली. हे बांध पडलेले, हे बांध सुटलेले पेशंट. याचं मूळ दुखतं म्हणून, याचं तोंड ओकतं म्हणून, याचं नाक गळतं, याचं काही ढळतं, त्याचं चळतं म्हणून. असे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट. ही फुप्फुसं घुरघुरणारी, ही हृदय धडधडणारी. ही फुप्फुसं घुरघुरणारी, हृदय धडधडणारी, या वाती मेणमेणत्या, या ज्योती फडफडत्या. ही पेशंट रुजत घातलेली, ही रुजलेली.

ही पेशंट रुजत घातलेली ही रुजलेली कोंब लगडण्यासाठी ही पेशंट, कोंबाला खुडण्यासाठी ती पेशंट, अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंट, कोंब लगडण्यासाठी ही पेशंट, कोंबाला खुडण्यासाठी ही पेशंट. हे जीव टाहो फोडणारे, हे व्याकुळणारे, हे जीव टाहो फोडणारे, हे व्याकुळणारे, हे दुधाचे ओठ, हे मधाचे बोट, या चिमण्या आक्रोशणाऱ्या, या पापण्या बेहोशणाऱ्या. हे जीव टाहो फोडणारे, हे व्याकुळणारे, हे दुधाचे ओठ, हे मधाचे बोट, या चिमण्या आक्रोशणाऱ्या, या पापण्या बेहोशणाऱ्या. हरेक वेगळा, हरेक वेगळा, हरेक माझ्यापाशी रडायला मोकळा. ही खूप चांगली सोय की माझ्यापाशी रडायला मिळणं पेशंटला, हे मी माझं खूप भाग्य समजते. हरेक वेगळा, हरेक माझ्यापाशी रडायला मोकळा. माझ्याकडे औषध, माझ्या आभाळाचा आधार. माझ्याकडे औषध, माझ्या आभाळाचा आधार. माझ्याकडे विश्वास, माझ्याकडे फक्त एक श्वास. माझ्या कानात शब्द, माझ्या हातात वेदना निःशब्द. माझ्या कानात शब्द, माझ्या हातात वेदना निःशब्द. काळजातून अहोरात्र अमृताचा रस, डोळ्यातून दिवे नि माझ्या शब्दातून सदोदित श्रावण बरसायला हवे, अशी अपेक्षा. काळजातून अहोरात्र अमृताचा रस, डोळ्यातून दिवे नि माझ्या शब्दातून सदोदित श्रावण बरसायला हवे. लगडणारी नि पडझडणारी मन आणि आत्मे अवतीभवती, इंद्रिय आणि सांगाडे सभोवती, असंच असतं ना सगळं. लगडणारी आणि पडझडणारी मन आणि आत्मे अवतीभोवती, इंद्रिय आणि सांगाडे सभोवती, हे निरंतर जगण्याचे जागण्याचे सोहळे, हे निरंतर जगण्याचे जागण्याचे सोहळे. नि मला आता वैकुंठ मोकळे, नि मला आता वैकुंठ मोकळे. इतकं सुंदर जगण्याचा सोहळा इतका सुंदर प्रकारे साजरा केल्यानंतर मला वैकुंठ मोकळ्या कोणत्याही क्षणी, अशी माझी भावना आहे, संतृप्तीची भावना सगळ्या पेशंट्सनी मला दिलेली. अजून एक कविता, बाई म्हणून एक आई म्हणून जे मला वाटतं हे मी माझ्या कवितेतूनच माझ्या मैत्रिणीला सांगते की सोसण्याचा सोसबाई सोडग. मला असं म्हणावंसं वाटतं, सोसण्याचा सोसबाई सोडग, आसवांचा पुलाता तोडग. सोसण्याचा सोसबाई सोडग,

एक शेवटची कविता सादर करते. घागरी पार झाल्या अशा शीर्षकाची. घागरी पार झाल्या अशी एक कल्पना मी केलेली आहे आणि त्यामध्ये आजवरचं संपूर्ण स्त्रीचं शोषित असं आयुष्य आणि स्त्रीमुक्तीची पूर्ण सगळी चळवळ, स्त्री पुरुष समानता आणि ह्या सगळ्या गोष्टींना पार करत आज बाई

सगळ्या गोष्टींना पार करत आज बाई स्वाभिमानाने आणि संघर्ष करत अशी उभी आहे अशी एक कल्पना आहे यामध्ये. घागरी पार झाल्या.

0: Danyavan.
1: श्रोतेहो, नुकतंच आपण ऐकलं डॉक्टर अनुजा जोशी यांचं कविता वाचन. कार्यक्रमात यापुढे ऐकूया वैशाली माडे यांचं स्वर.

0: श्रोते हो, हा स्वर होता देवकी पंडित यांचा आणि या गीताबरोबरच आजचा घरकुल हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: आहार, आरोग्य आणि सौंदर्य हा विषय ऐकता.

आयक बेनू निकते सुमेकले रिटा रोज हांच्या आवाजातले कातार तीन काळजा कार्यावयीन मुखाविल्या सुवातीर आयकूंक दिता कार्मो रोड हांच्या आवाजांत नाच आताचे.

ऐक प्यानो, कानाओळा या कार्यवाहीन निमणे एकातर तुम्ही नुकतेच ऐकले सी डिसिल्वा यांच्या आवाजांत बापूल भाव. आणि याबरोबरच आयची कानाओळा ही कार्यवळीतल्यान सोपता.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या

0: मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या.
1: आयकबानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. 1:30 जायत आयला ऐकूंक रवात मराठीतल्यान खबरो.
2: मुंबई, गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्षित राहिली होती. मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले,
3: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
2: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या उतीसंवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल अॅप्लिकेशन तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या 2 प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉ मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. डॉ मुखर्जी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्र निर्माते होते. त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉ मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे. विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बळावर डॉ मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी

0: यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आभा क्रमांक हा आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणेच 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेणं शक्य होतं. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात असं सरकारनं म्हटलं आहे. देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशनचं जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होत आहे. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये आज अतिशय जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल इथं जोरदार ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत नाओमी ओसाका हिनं अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला. नाओमीनं अरिनावर 6-2, 7-6 अशा 2 सेट्समध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय कोको गॉफ, जेसिका पेगुला आणि कॅरोलिना मुकोवा यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचने रोमान सॅफ्युलिन याच्यावर 7-6, 6-3, 3-6, 6-3 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. या विजयासोबतच विम्बल्डनच्या मैदानावर सर्वाधिक 106 सामने जिंकणारा पुरुष टेनिसपटू हा विक्रम

आपल्या नावावर केला. अग्रमानांकित यानिक सिन्नरनं शिंतारो मोचीसुकी याच्यावर सहज विजय मिळवला, तर फिलिक्स ऑझर अलियासेम यानं अलेझांड्रो डेव्हिडोविच फोकिना याला 5 सेट्सच्या थरारक सामन्यात हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालिंका हिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. आयकपानू 1:41 जाल्ली आसा. सदाफुली या कार्यावळीन तुमकां येवकार दिता आसतना आयकूंक दिता राजय पवार हांची गीत रचना साधना सरगम हांच्या आवाजांत, अशोक पत्की हांचे संगीत.

ऐकप्यानो निकतेसम ऐकले गौतमी हिदे हांच्या वचांत ॲडवोकेट ऋषिकेश कदम हांची गीत रचना कारवेन मुखावयल्या सुवातेर आयकूंक दिता. अजय नायक आनी गौतमी हिदे हांच्या जोड स्वरान बाकीबाब बोरकर हांची गीत रचना. संगीत अजय नायक हांचे.

0: ऐकबानो साधना सरगम आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात निघतेच तुम्ही ऐकले श्रीधर कामत यांची गीतरचना. अशोक पत्के यांचे संगीत आशिले आणि ह्या गीतासंगताक सदाफुली ही कार्यवाहीतल्यान सोपता. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादय चॅनल. ऐकबानो आता काय खिणांतच म्हळ्यार बरोबर 2 वरांचेर तुमकां आयकूंक मेळटल्यो इंग्लिशींतल्यान खबरो आनी 2 वरां 15 मिनटांचेर हिंदीतल्यान खबरो. आणि परतून आम्ही मेळूया 2 वरां 30 मिनटांचेर हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यवाहीत.
1: गुड आफ्टरनून.

उंची 3300 एक मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झांचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. आयकपानो 2:30 जाली आसा. वे जाला हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळीचो. कार्यावळीन पहिल्या सुवातीर आयकूंक दिता पिपली लायव्ह या फिल्मातल्यान संजीव शर्मा आणि स्वानंद किरकिरे हांची गीत रचना.

ऐकपानो निकते सुमे ऐकले रेफ्युजी या फिल्मातल्यान सोनू निगम आणि अलका याग्निक हांच्या आवाजातले गीत. गीतरचना शैली जावेद अख्तर हांची आणि संगीत अनु मलिक हांचे. कार्यवाहीन मुखावल्या स्वती राघव्या, राहत फती अली खान आणि तुलसी कुमार हांचा आवाज. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या फिल्मातल्यान

एकपॅनो तुम्ही ऐकताले हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यवाहीन हॉन्टेड ह्या फिल्मातल्यान के हांच्या आवाजातले तसेच सुझेन हांच्या जोड स्वरातले गीत आणि ह्या गीतसंगता गायची हे कार्यवाहीतल्यान सोपता.

0: आयची ही युववाणी कार्यावळींतल्यान सुरवेक आमी आयकले गौतमी हेदे आनी लक्ष्मण नायक हांच्या आवाजांतले गीत. पूर्णानंद चारी हांच्या ह्या गीता खातीर ई आर विनय हांचे संगीत आशिल्ले. इश्टानो, तुमी आयकतात कार्यावळ युववाणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकूं शकतात आमच्या न्यूज ऑन एर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेवं शकतात. चला तर आयचे हे युववाणी कार्यावळीन मुखार वचूया. कार्यावळीन ह्या उपरांत हे आसा सोफिया डिसोजा हांचे उलोवप सैमाचे बदलते रूप हे विशयी.
1: नमस्कार, हांव सोफिया.

0: एमा चे बदलते रूप हे विषयी निकते समय ऐकले सोफिया डिसोजा हंचे उलोप।
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।

इष्टानो, आयज जावन आसा संवसारीक झुनोसीस दीस. जनावरांपासून मनशांक जावपी संसर्गजन्य रोगाविशी म्हळ्यार जुनेटीक दुयेंसाविशी जागृकता निर्माण करप हो ह्या दिसाचो मुखेल हेतू जावन आसा. 6 जुलय 1885 वर्सा फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाशर हांणी रॅबीस ह्या जनावरांपासून जावपी दुयेंसाचेर पयली लस दिली. आनी हाचीच याद म्हणून 6 जुलय हो दीस संवसारीक झुनोसीस दीस म्हण वेचून काडपांत आयलो. झुनोटीक दुयेंसां ही अशी दुयेंसां जी जनावरांपासून मनशाक जातात. जिवाणू, विशाणू, परजीवी वा बुरशीक लागून जातात, जशे की स्वायन फ्लू, बर्ड फ्लू, इबोला, मांकी फिवर आदी. जागतीक भलायकी संघटनेनुसार सुमार 60% परस चड संसर्गजन्य रोग हे थेट जनावरांपासून उद्भवतात. ह्या सगळ्यापासून मनशाचे जिवीत वाटावपा खातीर दर वर्सा 2007 वर्सा सावन 6 जुलयाक म्हळ्यारूच आयच्या दिसा संवसारीक झुनोसीस दीस साजरो करतात. आनी हे दुयेंसापासून जागृकताय करतात, तशेंच गरजेनुसार फावो ती पावलाय उबारतात. तुमच्या पाळीव जनावरांक जशे की सुणे, माजराक वेळार लस दिवची. जनावरांक हात लायल्या उपरांत सदांच साबू आनी उदकान हात धुवन घेवचे. दूद, तांतयां वा मांस सदांच योग्य तापमानांत आनी बरे तरेन शिजोवचे. मच्छर आनी हेर किटकापासून स्वताची राखण करची. अशी जतनाय घेवन स्वताक झुनोटीक दुयेंसापासून वाचोव येता.

सोनिया सिरसाट आणि लक्ष्मण नायक हांच्या आवाजातले गीत निकतेस आम्ही ऐकले. इष्टानो आज जाऊन असा संसारीक ग्रामीण विकास दीस. गावगिऱ्या वाठारांची उदरगत वाढप आणि थंय रावपी लोकांच्या जिणेचो दर्जो सुदारप हो दीस पाळपा साजरो करपा फाटलो मुखेल हेतू जावन आसा. ग्रामीण उदरगतीचो सरळ संबंद शेतवाडी मुळावी बांदावळ भलायकी आणि शिक्षणातल्या सुदारणेकडेन आसा. खंयच्याय राष्ट्राची सर्वांगीण आणि तिगून उरपी उदरगत ताच्या गावाच्या उदरगतीचेर आसता. गावाक आत्मनिर्भर आणि सशक्त करूनच आम्ही बरो फुडार बांधूंक शकतले असो संसारीक ग्रामीण उदरगत दीस आमकां ह्या सगळ्याची आमकां याद करून दिता.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता आयकुया कार्यावळ शब्दुली.

0: पुंडलीक नायक हांच्या गीता खातीर आमी आयकलो पुरुषोत्तम पै हांचो आवाज आनी संगीत आनी ह्या गीता सांगातांक इतल्यान आयची ही शब्दुली कार्यावळ हांगाच सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल बरोबर सवऱ्या जावन 30 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणी खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गावकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थोड्याच काळा पयली इंडोनेशियातल्या जकार्ता शारात पावले. तांणी आपली 3 राष्ट्रांची भारत पॅसिफीक भोंवडी सुरू केली. जकार्ता विमानतळार इंडोनेशियन अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हांणी तांकां येवकार दिलो. या भेटी वेळार प्रधानमंत्री इंडोनेशियाच्या अध्यक्षाकडेन द्विपक्षीय चर्चा करतले आणि दोनूय देशांच्या भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले. जकार्ता हांगा प्रधानमंत्री भारतीय प्रवासी लोकांच्या व्हड मेळाव्याक संबोधित करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 8 ते 10 तारीख मेरेन ऑस्ट्रेलियेक जाल्यार 10 ते 11 जुलय मेरेन न्यूझीलंडाक भेट दितले. सुदारणा, डिजिटायझेशन आणि वेवसायिक वेवस्थापन हांचे वरवी सहकार चळवळ विस्ताराच्या नव्या पावंड्यार प्रवेश करता असे सहकार मंत्री अमित शहा हांणी आयज सांगले. सहकार मंत्रालयाच्या 5व्या बुनियाद सुवाळ्यात ते उलयताले. दरेका वाठारातल्या बरी कामगिरी करपी 5 सहकारी संस्थांक मान्यताय दिवपा खातीर क्रमवारी आराखडो जाहीर केला. राज्यांनी आपणायल्ल्या मॉडेल उपनियमावरवी प्राथमिक कृषी पतसंस्थांची कार्यावळ विस्तारित करून तांकां घटमूट करपाचे यत्न चालू आसात असे अमित शहा हांणी म्हणला.
2: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक इन 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
1: प्राथमिक सहकारी संस्था सावन उचेल्ल्या संस्था मेरेन वेवसायीक वेवस्थापन टप्प्याटप्प्यान लागू करप हे सरकाराचे ध्येय आसा असे तांणी सांगले. केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी आयज नॅशनल हायवे लॉजिस्टीक मॅनेजमेंट लिमिटेडाचे बसकेचे अध्यक्षपद सांभाळले. देशभरात विकसित जावपी मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्क, रोपवे, इंटर मॉडेल स्टेशना आणि वे साईड सुविधांच्या प्रकल्पाच्या प्रगतीचे त्यांनी मूल्यांकन केले. हे बसकेत

काजार जावचे आदी आमी आयकले रिता रोज हाणी आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातले हे गीत. आयच्या ह्या कातरांनी मुखार वचूया रॉबिन वाज आनी बेट्टी नायस हांच्या आवाजातल्या गीता सांगाताक. आयकुया हे गीत एक चेडूं.

मेस्ट्रो जोशिनो हांचे संगीत आयकुया. टोनी मार्टिन्स हांच्या गीता खातीर ज्युनियर चिकू हांच्या आवाजातले हे गीत जावन आसा हांव जाता काजार.

0: श्रोतेहो, आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात ऐकवित आहोत स्त्री शक्ती ही कथा, लक्ष्मी जोग यांनी सादर केलेली.
1: पदवीधर झालेल्या दीपाला एका खासगी कंपनीत नोकरी लागली. नोकरीचं ठिकाण 25-30 किलोमीटरवर होतं, त्यामुळे ठराविक बस पकडून तिला नोकरीच्या ठिकाणी हजर राहावं लागे. दीपा दिसायला खूपच सुरेख होती. तिची आई स्वतः गृहिणी असल्यामुळे या मिळवत्या लेकीचं तिला खूप कौतुक होतं. एके दिवशी संध्याकाळी दीपा ऑफिसमधून आली तीच उतरलेल्या चेहऱ्यानं. आईला आश्चर्य आणि काळजीही वाटली. आईनं विचारलं, दीपा बरं वाटत नाही का? तुझी चाहूल लागली नाही रोजच्यासारखी, गप्पच आहेस. काही नाही ग, थोडी दमले आहे इतकंच, दीपा म्हणाली. पुढं 5-6 दिवस तेच उतरलेला रडवेला चेहरा आणि मुकी मुकी दीपा. पूर्वीची खेळकर, उत्साही, बडबडी दीपा कुठेतरी हरवली होती. आईनं पुष्कळ वेळा खोदून खोदून विचारलं, पण ती काहीच बोलत नव्हती. आईनं बाबांना ही गोष्ट सांगितली. बाबा म्हणाले, ऑफिसमध्ये काहीतरी वाद वगैरे झाला असेल, निवळेल हळूहळू वातावरण, मग होईल पूर्वीसारखी. असेच पुढे 5-6 दिवस गेले, पण दीपाच्या वागणुकीत निवळण्याचं चिन्ह दिसेना. एके दिवशी आईनं दीपाकडून त्याचं कारण काढून घ्यायचा निश्चयच केला. संध्याकाळी ती घरी आल्यावर चहा घेऊन आपल्या रूममध्ये गेल्यावर आई पाठोपाठ आत गेली आणि दीपाचा हात हातात घेऊन म्हणाली, बघवत नाही ग तुझ्या त्या उतरलेल्या चेहऱ्याकडे, गेले बरेच दिवस पाहते, तू दबून गेल्यासारखी वावरते आहेस. हसणं बोलणं कमी झालं आहे, गाणं गुणगुणणं नाही की चेष्टा मस्करी नाही, काय झालंय मला सांगशील का? कुणी त्रास देतं का ऑफिसात? काळजी होते गा मला? ऑफिसात काम जास्त पडतं का? नेहमी हसतमुख असणारी तू एकदम गंभीर का झालीस? सांग ना, मी बाबांना सांगते. असं काहीच नाही ग आई, तू उगाच काळजी करतेस. इतकी उत्साही दीप

पा, अचानक कोमेजलेल्या फुलासारखी का झाली असेल? त्याच कालावधीत दिल्लीतील ती निर्भयाची हृदयद्रावक घटना घडली होती. रोज त्याबद्दल पेपरमध्ये येत होतं, शिवाय इतर ठिकाणच्याही त्याच प्रकारच्या बातम्या होत्या. लहान मुली, तरुणी, प्रौढ किंवा वयोवृद्धा अशा कुणावरही बलात्कार, विनयभंग, ऍसिड टाकणं, खून करणं असे प्रकार वाचून तिचा आतला आत थरकाप होत होता. खरंच अशा परिस्थितीत मुलींना एकट्याने बाहेर पाठवणं म्हणजे काळजीची परिसीमाच होती. पण शिकलेल्या मुलींना आपण बाहेर पडण्यापासून अडवूही शकत नाही. त्या बाहेर जातात पण पुन्हा घरी येऊन नजरेस पडेपर्यंत जीवात जीव नसतो. कसा प्रवास करत असतील त्या गर्दीमधून? बसचा प्रवास हा विचार आल्यावर आईला वाटलं, बसमध्ये तर हिची कुणी छेड वगैरे काढत नसतील ना. रात्रीची जेवण झाली, दीपा आवरत होती व आई सकाळसाठी तयारी करत होती आणि फोन वाजला. फोन दीपाच्या मामीचा होता. दीपाची आजी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती म्हणून दीपाच्या आईला मामीने तातडीनं बोलावलं होतं. हे ऐकून दीपाच्या आईच्या डोळ्यांना धार लागली. ती दीपाला म्हणाली, मला 4-8 दिवस तरी जावं लागेल बहुतेक. दीपा, तू डबा करून नेशील ना रोज? दुपारी भाताचा कुकर बाबा लावतील व जेवतील दोघे. मला जायलाच हवं. आई तू जा, मी पोळीभाजी आणि आमटी करून जाईन ऑफिसला, काळजी करू नको. दीपानं आईला आश्वस्त केलं. सकाळी आईला दीपाची काळजी मनात ठेवूनच माहेरी जावं लागलं. दीपानं आईला त्रास होईल म्हणून तिच्या मनाला सळणारी गोष्ट आईला सांगितली नव्हती. आई माहेरी गेल्याच्या दुसऱ्या दिवशी तिनं बाबांना सांगायचं ठरवलं. सकाळी चहा घेताना ती बाबांना म्हणाली, बाबा हल्ली एक मवाली टाईपचा मुलगा रोज माझा पाठलाग करतो हो. मी सकाळी ज्या बसवर जाते त्या बसवर तो चढतो आणि संध्याकाळी मी येते त्याच बसवर येतो. मी आधी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण रोज न चुकता त्याचा ससेमिरा चालूच आहे. गेल्या 2-3 दिवसात तर त्याच्याबरोबर आणखी 3-4 तारगट मुलं चढतात. बसमध्ये त्यांचा सतत विनोद, दंगा, अचकट बिचकट बोलणं, मोठ्यांदा हसणं चालूच असतं. कंडक्टरच्या दटावण्याला तर भीक घालत नाहीत. सकाळी ऑफिसला जायचं म्हटलं की मला प्रचंड दडपण येतं. बाबा मला खूप भीती वाटते, धडधडायला लागतं, मी काय करू? बाबा म्हणाले, हे ऐकून तुला कुठेही पाठवू नये असं वाटू लागलंय मला. तू नोकरी सोडतेस का? नाही बाबा, नोकरी नाही सोडणार मी. तसं केलं तर भिवून मी नोकरी सोडली असं होईल. त्या टार्गटांना काम ना धंदा, अर्धवट शिक्षण यांना कोण नोकरी देणार? कुठलंही काम करायची यांची मानसिकता नसते. मग काय, हे असे घाणेरडे उद्योग करत बसतात. त्यावर बाबा म्हणाले, दीपा बाळा तू घाबरू नको, थोडे दिवस मी येतो तुझ्याबरोबर, बघतो काय प्रकार आहे तो. दीपा तयार होऊन बाहेर पडताना आज बाबाही तिच्या बरोबर होते. संध्याकाळी बाबा तिच्या सोबतच घरी परतले. असेच 2-3 दिवस गेले. चौथ्या दिवशी दीपा बाबांना म्हणाली, बाबा आज तुम्ही येऊ नका, बघूया यापासून काही धडा घेतात का ते. त्यांच्या लक्षात आलंय की ते पाठलाग करतात ते तुम्हाला समजलं आहे म्हणून. तू म्हणतेस तर येत नाही मी, पण काही त्रास होणार असं वाटलं ना तर फोन कर लगेच, हा मी येईन. हो बाबा. दीपा ऑफिसला गेली. मधल्या वेळ डबा खाताना तिनं आपल्या मैत्रिणीनं घडलेलं वृत्त सांगितलं. ते ऐकताच त्याही आपल्याला होणारा त्रास सांगू लागल्या. दीपाची एक मैत्रीण म्हणाली, दीपा आता या असल्या गुंडांना आपणच न घाबरता धडा शिकवला पाहिजे, त्याशिवाय त्यांच्या अशा घाणेरड्या कारवाया बंद होणार नाहीत. श्वेता म्हणाली, अगदी बरोबर, आपण आधी घाबरणं बंद केलं पाहिजे. जुई म्हणाली, मुली म्हणजे मुकाटपणे सोसणाऱ्या गायी वाटतात त्यांना. बसमध्ये, ऑफिसात, शाळा कॉलेजात, रस्त्यात सगळीकडे त्यांची अरेरावी, दादागिरी, बायका, मुली अशा प्रकारांची वाच्यता अब्रुस्तव, लाजेस्तव करत नाहीत याचा गैरफायदा घेतात हे आंबट शोकीन. परत साहसूदपणे उजळ माथ्याने फिरायला मोकळे, पण हे आता आपण चालू द्यायचं नाही. त्यांचं हे असलं नीचपणाचं कर्तृत्व चव्हाट्यावर आणायचं. बायका मुलींना एकट्या गाठून विनयभंग, बलात्कार यांचं प्रमाण हल्ली खूपच वाढलंय. सामूहिक बलात्कार करून त्यांना कसला दिग्विजय मिळतो कोण जाणे. हे सगळं वाचून ऐकून संताप येतो नुसता. वाटतं यांच्या डोळ्यात तिखट तरी फेकावं किंवा एक पाय तोडून तरी टाकावं, म्हणजे जन्माची अद्दल घडेल. डबे खाता खाता हा विषय बराच तापला. प्रत्येकीचे हात शिवशिवत होते गुंडांचा समाचार घ्यायला. डोळ्यात अग्नी पेटत होता. संध्याकाळी दीपा घरी निघाली. बघते तो बसमध्ये पुन्हा ती चांडा चौकडी चढली. सोबत तो मुखिया होताच. त्यांना पाहिल्यावर तिनं निश्चय केला, या मुर्दार निर्लज्ज उडाण टपुना

0: अजिबात घाबरायचं नाही. प्रत्येकीनं स्वसंरक्षणासाठी स्वतःजवळ काहीतरी ठेवायचं आणि सतर्क राहायचं. वेळ आली की त्याचा उपयोग करायचा. दुसऱ्या दिवशी डबे खाताना हे ठरलं, त्यांना भारी पडायचं. त्याशिवाय ते वठणीवर यायचे नाहीत. स्वतःजवळ कुणी काय ठेवायचं हेही ठरलं. शिवाय व्हॉट्सअपद्वारे हा निरोप सगळ्यांना पोचवायचा. गुंडांच्या वरचढ होण्याच्या विचाराने दीपा आणि मैत्रिणींना 12 हत्तींचं बळ आलं. त्या ताठपणे फिरू लागल्या. मनातली भीती कुठल्या कुठे पळाली, पण या बळाचा वापर करण्याची वेळ लवकरच येईल असं त्यांना वाटलं नव्हतं. टार्गेट चांडा चौकडी सकाळ संध्याकाळ त्यांच्या बसमधून ये जा करत होती. असेच 8-1 दिवस गेले असतील. हल्ली त्यांच्या कारवाया अधिकच उथळपणे होऊ लागल्या होत्या. त्यांना कुणीही हटकत नव्हतं, त्यामुळे ते जास्तच चिकाळले होते. या मैत्रिणी रोज त्यांनी ठरवलेल्या बेताची एकमेकींना आठवण करून देत होत्या. एक दिवस संध्याकाळी त्या बस स्टॉपवर घरी जाण्यासाठी थांबल्या होत्या. तेवढ्या दीपाला त्रास देणाऱ्या त्या मवाल्या बरोबर गुंड चौकडी तिथं अचकट विचकट विनोद करत, बिभत्स अंगविक्षेप करीत, चेकाळत तिथं पोचली. स्टॉपवर बरेच लोक उभे होते, पण त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. एक बस थांबली, तिच्यातून काही लोक निघून गेले. चौकडीला चेव आला. ते या मुलींशी लगट करण्याच्या हेतूने त्या चौघींना मध्ये घालून दोन्ही बाजूला उभे राहिले. मुलींनी गुंडांना पाहून न पाहिल्यासारखं केलं. गुंड फिदी फिदी हसत शिट्या मारत मुलींना खेटायला आले. ते अंगचटीला येणार तोच मुलींनी जवळची मिरची पूड त्यांच्या डोळ्यात उधळली. या अनपेक्षित गोष्टीने ते हडबडले. तेवढ्यात मुलींनी पर्स मधल्या उड्यांच्या दोऱ्या सुऱ्या वगैरे बाहेर काढल्या. झेलपटत असलेल्या त्या मवाल्यावर मुलींनी दोऱ्यांच्या मुठीने हल्ला केला. मार मार मारलं. गुंड पडत आपटत उठून पळायचा प्रयत्न करत होते, पण डोळ्यातल्या तिखटामुळे त्यांना डोळे उघडताच येत नव्हते. मुली त्यांच्या डोक्यावर पाठीवर हातापायावर त्या लाकडी मुठीने जोर जोरात मारत होत्या व तोंडाने त्यांना शिव्या शाप देत होत्या. जाणार मुलींच्या वाटेला निर्लज्जानं आता पोलिसांच्या हवाली करतो, मग बसा तुरुंगात, कुत्र्याच्या मोतीनं मरा, असं म्हणत त्यांना इतकं मारलं इतकं लोळवलं की ते ओळखण्यापलीकडे गेले. स्टॉपवरचे लोक आश्चर्यानं बघतच राहिले. आज हे उलटच घडत होतं. मुलींच्या अंगात हत्तींचं बळ आलं होतं. त्यांनी गुंडांना एक एक करून फरफटत रस्त्यावर आणलं. गुंड मुलींच्या पाया पडत होते, पण त्या ऐकेनात. त्यांनी पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलिसांची जीप आली. पाहता तो त्यांना हवी असलेली गुंड चौकडी व त्यांचा म्होरक्या रस्त्याच्या कडेला पडले होते. मुली त्यांना उठायचा प्रयत्न केल्यास दोरीचा फटका मारत होत्या. त्यांचे कपडे फाटले होते. अंगावर माराच्या रक्तबंबाळ खुणा होत्या. डोळे लाले लाल झाले होते. डोक्यावर टेंगळे आले होते. त्यांना बोलताही येत नव्हतं. तोंड हाताने लपवत ते रडत होते. पोलिसांनी दंडुक्यांनी मारत त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या पायावर रट्टे बसत होते. दुसऱ्या दिवशी पेपरवर ठळक बातमी आली. बहादूर मुलींनी गुंडांना जबर धडा शिकवला. त्या बातमीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं, कारण आजवर असं कधी झालंच नव्हतं. या प्रसंगानं स्त्री शक्तीचं प्रदर्शन झालं होतं. पुढे निरनिराळ्या गावा शहरातून तशा बातम्या रोजच येत राहिल्या. दीपा आणि टीमनं सुरुवात केली होती आणि निर्भया प्रकरणे आता बंद होत आली होती.
1: लक्ष्मी जोक यांची कथा स्त्री शक्ती श्रोते हो नुकतीच आपण ऐकली. आपण ऐकत आहात कार्यक्रम तीनही सांजा आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून.

रवींद्र साटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं. आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमाची सांगता करत आहोत नाट्य संगीतानं.

केशव अत्रे यांची ही गीतरचना आणि ह्या गीतासाठी वसंत देसाई यांचं संगीत नुकतंच आपण ऐकलं. ह्या गीताबरोबरच आजचा आपला हा तिन्ही सांजा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आयकुपेनो आता काय खिणातूच म्हळ्यार बरोबर 7:20 आयकुपाक रावात प्रादेशीक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. म्हाजे एप सुरू करून गोयचो मोटरसायकल टॅक्सी क्षेत्र डिजिटल युगात पावला. 1 ऑगस्टासावन 50 वर्सां वयरच्या पारंपारीक बायक टॅक्सी पायलटांक दयानंद सामाजीक सुरक्षा येवजणेचो लाव मेळटलो अशी घोषणा मुखेलमंत्री दत्तर प्रमोद सावंत हांणी केल्या. पंढरपूर विठ्ठल रखुमाई भवन तशेंच अयोध्या गोवा राम निवासा खातीर जमीन संपादन केल्या अशी माहिती मुखेलमंत्री दत्तर प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय विद्युत आनी नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी आळपय फोण्या हांगा ऑन ग्रीड सौर उर्जा प्रकल्पाचे उक्तावण केले. राज्यात 6 ते 9 तारीख म्हणसर मध्यम प्रमाणात पावस पडपाची हवामान खात्याची हळडुवी शिटकावणी. गोयचो मोटरसायकल टॅक्सी सेवा आता डिजिटल उडी मारता. नव्यान सुरू केल्ल्या माझो एप हेतू हाचो तंत्रगिन्यान आनी सरकारी आदारान मोटरसायकल टॅक्सी बूक करपाची प्रक्रिया सोपी करपाचो हेतू आसा. त्याचबरोबर राज्यातल्या पायलट म्हणल्यार मोटरसायकल टॅक्सी रायडर समाजा खातीर नवीन संधी निर्माण करप हो आसा. गोवा मोटरसायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशनान ग्रेसफूल गोवा सुपर एप लिमिटेड आनी येरादारी संचालनालयाच्या सहकार्यान तयार केल्लो म्हजे एप सुरू करून गोयचो मोटरसायकल टॅक्सी क्षेत्र डिजिटल युगात पावला. ह्या एपावरवी गोयातल्या प्रवाशांनी स्मार्टफोनाचो वापर करून मोटरसायकल टॅक्सी सोयीस्कर रितीन बुकींग करपाक मेळटली. 1 ऑगस्टासावन 50 वर्सां वयरच्या पारंपारीक बायक टॅक्सी पायलटांक दयानंद सामाजीक सुरक्षा येवजणेचो लाव मेळटलो तशेंच शाश्वत येरादारीक उर्बा दिवपा खातीर पारंपारीक पायलटांक ई बायक घेवन 50% अनुदान सरकार दितलो अशी घोषणा मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केल्या.
2: 1 ऑगस्टातल्यान 50 वर्सां वयर जाल्या ताका दयानंद सामाजीक सुरक्षा योजना ही पेन्शन आयच्यान लागू जातली. तेणी आपलो फॉर्म भरपाक काय हरकत ना. तेंच्यानी आपलो फॉर्म भरचो. दर म्हयन्याक ताका जी 2000 रुपया पेन्शन मेळपाक जाय दयानंद सामाजीक सुरक्षा योजना 50 रुपया 50 वर्सां वयल्यान ताका ती मेळटली. बायक ज्यो ओल्ड जाल्या आनी जेका एक पयली ट्रेडिशनली पायलट कोण पयलींच्यान रजिस्टर्ड आसा एक ताका वे आउट करपाक तुमच्याच कडेन डिस्कस करून कशा पद्दतीन सबसिडी दिवप. आमची 50% सबसिडी दिवपाची तयारी आहा. कितले 50% म्हणजे त्या बायक जर 1 लाख रुपया पडटा असत 50,000 रुपया सरकार दिता तुमका ती बायक घेवपाक.
1: म्हाजे एप ड्रायव्हर उपक्रमाचे उक्तावण मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीत आयज जाले. हेवेळी येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हजर आशिल्ले. पारंपारीक बायक आनी टॅक्सी पायलटां खातीर नवी येवजण ही सरकारान चालीक लायल्या. असोसिएशनाचे अध्यक्ष सुरेश ठाकूर हांणी सांगले की ह्या एपावरवी पायलट समाज खासा करून गांवगिऱ्या वाठारांतल्या लोकांक बळगें मेळटले. प्रशिक्षण दितले तरी इत्सूक पायलटांची नोंदणी पुरायपणान स्वयंसेवी उरतली अशें तांणी मुखार सांगलां. पंढरपूर विठ्ठल रखुमाई भवन हे देवळाच्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचेर उभारतले. हे खातीर 2,000 चौखण मीटर जागा सोदल्या. तशेंच सुवात संपादन करपाची प्रक्रिया ह्या वारीच्या काळात जावपाची शक्यताय आसा. तशेंच अयोध्या गोवा राम निवासा खातीर 4,000 चौखण मीटर जागो संपादित केला अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या.
2: गोवा पंढरपूर भवन किंवा गोवा विठ्ठल रखुमाई भवन जे तुम्ही नाव दिता ते नाव हे दिवचे 2,000 जागा आम्ही ऑलरेडी

0: आयडेंटिफाईड केला, घेवपाचो प्रोसेस ह्या वारीच्या पयली पुराय जावपाक शकता, आणि तो पुराय जाला असत जाल्यार थंय तो मार्क करून अवघे देवळा कडल्यान 1.5 ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्साचेर आम्ही जागो आयडेंटिफाय केला. बट फुडल्या वर्सा तुम्ही जेन्ना वारीक वतले, त्या वारीक वयच्या पयली रखुमाईच्या ह्या कार्यक्रमा खातीर ते येऊन उद्घाटन करतलो. आम्ही ह्याच धर्तीचेर अयोध्येक हे सुद्धा आम्ही 4 हजाराचो प्लॉट हो अयोध्येतूय घेतला. आम्ही गोवा राम निवास अयोध्येतूय बांधपाचे केला, जेणे करून आमचे लोक अयोध्येक सुद्धा
1: गोंयांतल्या 36 वारकरी संप्रदायाक गोंय सरकारा वतीन आर्थिक निधीची मंजुरी पत्रां तशेंच धनादेश वाटपाची कार्यावळ आयज पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरांत जाली. कार्यावळीच्या सुरवेक दिंडी तशेंच विठ्ठल रखुमाईच्या मुर्तीची आरती आनी तुळशीच्या रपाक उदक घालून जाले. हेवेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत, मंत्री रमेश तवडकार, सुदीन ढवळीकार, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकार, आमदार देविया राणे, प्रवीण आर्लेकार, कला आनी संस्कृती संचालक विवेक नायक तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. वारी प्लास्टीक मुक्त आसची म्हण वारकऱ्यांक कपड्यांच्यो पिशव्यो सरकारान दिल्या. हे शिवाय टोपी, मेडिकल किटाचे वाटप आयच्या कार्यावळीत जाले. विकासा वांगडा दायज सांबाळून दवरपाचो राज्य सरकाराचो प्रयत्न, म्हळ्यार वारकऱ्यांक उर्बा दिवपी ही कार्यावळ, अशें राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे आनी ह्या वेळार म्हळे. केंद्रीय विद्युत आनी नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी आडपय फोंडे हांगा ऑन ग्रीड सौर उर्जा प्रकल्पाचे उक्तावण केले. ह्या कार्यावळीक एडव्होकेट मनोहर आडपयकर, विश्वनाथ नायक, पंचवांगडी शिप्रा आडपयकार आनी गौरेश नायक हजर आशिल्ले. ह्या निमतान दत्तात्रय सभाघर आडपय हांगाच्यान श्री लक्ष्मीनारायण देवस्थान, श्री पांडुरंग महाराज मठ, श्री दत्तात्रय मंडप, श्री साईबाबा देवस्थान आनी श्री रवळनाथ देवस्थान ह्या देवस्थानांच्या ऑन ग्रीड सौर प्रकल्पाचे उक्तावण जाले. ह्या वेळार उलयतना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी सांगले की सौर उर्जेचो वापर करून वीज तयार करप हो सोपो आनी उत्पादनाचो एक बरो स्रोत. दरेकल्यान आपल्या घरात सौर उर्जेचे प्रकल्प लावप ही काळाची गरज जाल्या. राज्य सरकारा वांगडाच केंद्र सरकार सौर प्रकल्पा खातीर सवलती दिता आनी खाशेल्या अनुदानाचो फायदो घेवन दरेका घरात कमी दरान सौर उर्जा प्रकल्प स्थापन करपाचे आवाहन तांणी ह्या वेळार केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोंयच्या गिरेस्त संगीत दायजाची परब मनोवपा खातीर आनी दिग्गज कलाकारांक मान दिवपा खातीर खोर्ली म्हापशा हांगाच्या श्री सातेरी देवी मंदीर सभाघरात 24वे स्वर्गीय मास्टर कृष्ण भिको आजगांवकर संगीत संमेलन आयोजित केले. ह्या संमेलनाचे उक्तावण म्हालगडे कलाकार तुळशीदास नावेलकार हांणी केले. पारंपारीक संगीत तिगोवन दवरपाक सर्गेस्त मास्टर कृष्ण भिको आजगांवकरांच्या योगदानाची तांणी तोखणाय केली आनी तरणाट्या संगीतकारांक हो दायज फुडें व्हरपाक प्रोत्साहन दिले. या निमतान भजन मळावेल्या 3 म्हालगड्या कलाकारांक आजीवन समर्पण आनी भक्तीक संगीता खातीर मोलादीक योगदान दिवपा खातीर भोवमान केलो. नारायण रथवाड हांणी आपल्या उलोवपांत गोंयची संस्कृतीक आनी संगीत परंपरा तिगोवन दवरपाचें म्हत्व उक्ताले. मानाचे सोयरे आनी नामनेचे कलाकार चंद्रकांत वेर्णेकार हांणी ही वर्सुकी परंपरा चालू दवरपा खातीर आयोजकांची तोखणाय केली. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान गोंय शिक्षक पात्रताय परिक्षा जुलै 2026 खातीर ऑनलायन अर्ज मागयल्यात. अर्ज सादर करपाची निमणी तारीख आनी वेळ 11 जुलै सांजवेळा 4 मेरेन आसा. उमेदवारांनी बायोमेट्रीक कॅप्चर आनी प्रशिक्षणाक 17 आनी 18 जुलै दनपारा 2 ते 6 मेरेन हजर रावचे पडटले. ही मॉक चाचणी 21 आनी 22 जुलै 2026 दिसा म्हापशा, फोंडे आनी मडगांव हांगाच्या नियुक्त परिक्षा केंद्रांनी जातली. परिक्षेचे तारखे आदी प्रवेश कार्ड अधिसुचोवण्यो जारी करतले. उमेदवारांनी सविस्तर म्हायती, म्हत्वाच्यो सुचोवण्यो आनी नवीन अद्ययावत म्हायती खातीर www.gbshse.in ह्या अधिकृत संकेतथळाक भेट दिवची. कुशळटाय विकास आनी उद्योजकता संचालनालयान 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन राज्यातल्या सरकारी उद्देगीक प्रशिक्षण संस्थांनी प्रवेश घेवपी बायल उमेदवारांक 100% ट्युशन शुल्क माफ करपा खातीर मुख्यमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण 2026 ही नवी येवजण सुरू केल्या. हाचे पयली फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बीपीएल वर्गातल्या उमेदवारांक तशेंच अनाथ आनी निराश्रीत भुरगीं जांचे वर्सुकी कुटुंब उत्पन्न 3 लाख रुपया परस उणें आशिल्ल्या उमेदवारांक ट्युशन शुल्क माफ आशिल्ले. शिक्षणीक वर्सा 2026-27 सावन सरकारान ट्युशन फी माफी मेळोवपाक पात्र आशिल्ल्या सगळ्या बायल उमेदवारांक 100% ट्युशन फी माफ

0: ह्या स्पर्धेच्या युगान आमच्या शेतकार भावांक आपल्या शेतान कमीत कमी गुंतवणूक करून चडान चड उत्पन्न कशें मेळटले हो आसा. ह्या खातीर आमच्या पिकावळीक लागपी म्हत्वाची अन्नद्रव्या हाची माहिती आसप फार गरजेचे. तर हांव स्वप्नील बाब हांकां विचारतां की अशी खंयची अन्नद्रव्या जी आसात जी आमकां आमच्या पिकाक गरजेची आसात.
1: झाडांची वाढ बरी जावन बरी पिकावळ दितली जाल्यार 16 अन्नद्रव्यांची गरज आसता. आता ही अन्नद्रव्या म्हणल्यार कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटेशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, क्लोरीन, बोरॉन, मॅंगनीज, आयन, कॉपर, झिंक आनी मॉलिब्डिनम.
0: अशी तुम्ही 16 अन्नद्रव्या गरजेची आसात अशें म्हणले. तर स्वप्नील बाब, ही 16 अन्नद्रव्या काय पिकाक सारख्या प्रमाणान लागतली अशें काय ना? तर त्या खातीर म्हाका दिसता तांच्या उपलब्धते प्रमाण किंवा तांची गरज आसा त्या प्रमाण तांचे प्रकार वेगवेगळे आसतले.
1: हय, झाडांक लागपी गरजेची अन्नद्रव्या 3 प्रकारान वाडटा. पहिलो प्रकार जावन आसा मुख्य अन्नद्रव्या.
0: म्हणजे ही चड प्रमाणान चड लागता म्हणून तांकां मुख्य अन्नद्रव्य अशें म्हणटा.
1: आता मुख्य अन्नद्रव्यान हातून येता नत्र येता, स्पुरद आनी पालाश ही अन्नद्रव्या येता.
0: तर दुय्यम अन्नद्रव्या खंयची तशें जाल्यार?
1: दुय्यम अन्नद्रव्या ज्यांका आमी इंग्लिशेन सेकंडरी न्युट्रियंट्स म्हणटा, ह्या प्रकारान कॅल्शियम, मॅग्नेशियम आनी सल्फर ज्याका आमी कोंकणीन गंधक म्हणटा ही अन्नद्रव्या मोडटा.
0: आणि मागे तुम्ही तिसरी म्हणली की सूक्ष्म अशा प्रमाणान जी जाय लागता झाडांक,
1: हय
0: ती खंयची अन्न?
1: सूक्ष्म अन्नद्रव्या ज्याका आमी मायक्रो न्युट्रियंट्स म्हणटा, तातून बोरॉन, मॅंगनीज, आयन, कॉपर, झिंक आनी मॉलिब्डिनम ही अन्नद्रव्या येतात.
0: म्हणजे मुख्य आता अन्नद्रव्या जी आसा हांकां मुख्य अशें म्हणटा, कित्याक तर ती चड प्रमाणान झाडांक लागता. ती म्हणजे तांचो जी शोषण घेवपाची प्रक्रिया आसा ती चड प्रमाणान ह्या अन्नद्रव्यांच्या बाबतीत आसा. तर आमच्या शेतकार भावांक आता तुम्ही समजावन दियात की ही नायट्रोजन किंवा जे नत्र, स्पुरद आणि पालाश तुम्ही म्हटले, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटेशियम, तर हांचे कार्य कितें, कित्याक ती चड प्रमाणान लागता?
1: नत्र हो पानाच्या आणि खोडाच्या हिरव्या रंगाक कारणीभूत असता. तशेंच झाडांची वाढ फुटवे पानाची वाढ करता. नत्राची कमतरता असली जाल्यार झाडाची वाढ जायना आणि पानां हळदुवी पडटा. नत्र सामकोच कमी जाल्ल्यान झाड मरपाकूय शकता.
0: तर फॉस्फरस हाजे महत्व कितें?
1: फॉस्फरस ज्याका आमी कोंकणीन स्पुरद म्हणटा, हो मुळांची वाढ तशेंच फळधारणा आनी बेगीन फळांक पिकोवपा खातीर गरजेचो आसता. स्पुरदाची कमतरता असल्यार झाडाची आणि मुळांची वाढ जायना, तशेंच फळां पिकपाक चड वेळ लागपाक शकता.
0: म्हणजे चड करून फळां पिकपा खातीर ताजे चड
1: गरजेचो आसता.
0: तशेंच पोटॅश जे म्हणटा,
1: पोटॅश ज्याका आमी पालाश म्हणटा कोंकणीन, हे अन्नद्रव्य झाडांची रोग प्रतिकारक शक्ती वाडयता, ज्याका लागून सैमान जाल्ल्या हवामानाचो बदल झाड पेलपाक शकता. पालाश योग्य प्रमाणान असल्यार झाडांक दुयेंस तशेंच कीड लागपाचो संभव कमी जाता, तशेंच फळ आनी पिकावळ बरी जाता.
0: आता ही तुम्ही म्हणली की ही मुख्य अन्नद्रव्या जी चड प्रमाणान झाड शोषून घेता, ताज्याच प्रमाणान तुम्ही म्हटले की दुय्यम अन्नद्रव्या ती सुद्धा म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर जी आसात हांचे कार्य कितें? तर
1: कॅल्शियम हो अन्न घटक मूळ घट करपाक गरजेचो असता. कॅल्शियम कमतरते खातीर पानां धाकटी जाता आनी मुट्टेता,
0: तशेंच बारीक जावन येता
1: आनी पानाचो कवळो असो जावन येता.
0: कवळो
1: मुट्टेता
0: म्हणटा.
1: तशेंच मॅग्नेशियम हो अन्न घटक झाडांक अन्न करपाक उपयोगी असता.
0: म्हणजे जे क्लोरोफिल आमी ग्रीन
1: जे घटक जावन आसा
0: तो मॅग्नेशियम म्हणजे घटक. तशेंच सल्फर सुद्धा तितलेंच महत्वाचे आसतले.
1: सल्फर म्हणजे आमी कोंकणीन ज्याका गंधक म्हणटा, हो झाडांक प्रथिनां तयार करपाक गरजेचो आसता.
0: तर आता ही तुम्ही महत्वाची अशी अन्नद्रव्यांच्या बद्दल माहिती दिली, पण ताज्याच वांगडा कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जो आसा तो सुद्धा तितल्याच प्रमाणान गरजेचो आसा. त्यांना ही जी अन्नद्रव्य असा कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ती आमकां भरपूर प्रमाणात मेळटा, रोज तांचो कितें?
1: कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जो असा हो झाडांक नैसर्गिक रुपान मेळटा, जावं उदकाच्या रुपान मेळटा, जावं हवेतल्यान मेळटा.
0: हवेतल्यान, उदकांच्यान किंवा

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

हॅलो, हांव डॉक्टर संस्कृती रायकर. आकाशवाणीच्यो कार्यावळी आयकत आयकत हांव वाचीक अभिनय शिकला, हाजो म्हाका एज एन एक्टर म्हणून आतांय फायदो जाता. आकाशवाणी 90 वर्सां पुराय करता ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल. आकाशवाणीन खूप खूप परबी. कॉंग्रॅच्युलेशन्स.

0: सूर्यकांतावटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीणसारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रधानमंत्री मोदी चौथ्यांदा इंडोनेशियात गेले असून ते द्विपक्षीय चर्चा करतील तसंच परस्पर सहकार्याचा आढावा घेतील. ऐतिहासिक वारसा शहर योग्यकर्ता इथल्या प्रभाणन मंदिर संकुलाला ते भेट देतील. या संकुलात भारत इंडोनेशिया सहकार्यातून ऐतिहासिक वारसा जतनाचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री नंतर तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक थोर देशभक्त तसंच देशाच्या अखंडतेसाठी झटणारे समर्पित द्रष्टे व्यक्तिमत्व होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. हा संदेश डॉ मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पाठवला असून त्यात त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
1: आज देश की धरती, पश्चिम बंगाल की धरती अपने एक महान सपूत, एक महान देशभक्त, भारत की अखंडता के लिए समर्पित एक युगद्रष्टा को श्रद्धापूर्वक स्मरण कर रही है. मैं डॉक्टर मुखर्जी की 125वीं जन्म जयंती के अवसर पर उन्हें नमन करता हूं, अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं.
0: डॉक्टर मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सरकार 2 वर्ष राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरी करत आहे. गेल्या वर्षी 6 जुलैपासून सुरू झालेला हा उत्सव पुढच्या वर्षाच्या 6 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मोदींनी या संदेशाद्वारे दिली आहे. देशात भारत टॅक्सीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन केली जाईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही काळात सहकारी संस्थांचा विस्तार अनेक क्षेत्रात झाला आहे आणि त्या केवळ दुग्ध साखर आणि खत व्यवसायापुरते मर्यादित राहिलेल्या नाहीत. बियाणांसाठी स्थापन झालेली सहकारी कंपनी येत्या 3 वर्षात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल असंही ते म्हणाले.

0: बीज मिलावट बगैर का बीज ज्यादा उत्पादन कर पाए ऐसा बीज और भारतीय बीजों के संरक्षण की व्यवस्था, ये तीनों हमने इसमें की।
1: मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसानं आज जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं। आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे। पालघर, रायगड, पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा घाट परिसर, नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते। पुढील 48 तास शून्य बळी हे उद्देश ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे।
2: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा। जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगाने धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे।
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत। संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत। मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे। मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं। देहू व आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लाडकी बहीणसारख्या विविध राज्यांनी लागू केलेल्या योजनांना वेळोवेळी आढावा घ्यावा, वाढती महागाई आणि कुटुंबातल्या खर्चांचं बदल असलेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं ही शिफारस केली आहे। महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या अशा योजनांचा अभ्यास करणारा अहवाल परिषदेनं आज प्रसिद्ध केला। या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या बचत आणि खर्चाच्या सवयीत सुधारणा झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे। या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांच्या बचत खात्यात महिनाअखेर असणारी रक्कम महाराष्ट्रात 84% तर ओडिशात 45% वाढली आहे। तर या लाभार्थ्यांच्या मासिक खर्चात महाराष्ट्रात 46% आणि ओडिशात 28% वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे। या लाभार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण, सौंदर्य प्रसाधनं, वैद्यकीय उपचार यावरचा खर्च वाढल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे। अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टनं कारभार आदर्श, कुशल आणि पारदर्शी करण्यासाठी विशेष तज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे। याशिवाय देणगी अपहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या शिफारसीही विचारात घेतल्या जाणार आहेत। देणगी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टची बैठक आज अयोध्येत झाली, त्यात सरचिटणीस चंपतराय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत। ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली आहे। कृष्णमोहन यांच्याकडे तूर्त सरचिटणीस पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे। गोपाळ नगरकोटे यांना विशेष निमंत्रित सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे। आतापर्यंत भाविकांकडून ट्रस्टला 2926 भेटवस्तू मिळाल्या असून

0: त्यांची नोंद करण्यात आलेली आहे. तसंच त्यांची भौतिक पडताळणी त्रयस्थ लेखापालांकडून दरवर्षी केली जाते. याची सत्यता पडताळण्यासाठी भाविक कधीही येऊ शकतात असंही ट्रस्टनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. रशियानं आज युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले. त्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. गेल्या गुरुवारी रशियानं केलेल्या हल्ल्यात कीवमध्ये 31 जण मरण पावले. युक्रेननं अलीकडेच रशियातल्या इंधन साठ्यावर केलेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयानं केला आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनची संरक्षण यंत्रणा कमकुवत असल्याचं उघड झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण यासारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुप्यांनी आता ऐकुया खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशिक समाचार दर्शन.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग सादर करता प्रादेशिक समाचार दर्शन. आयच्या कार्यावळीन गोवा स्टार्टअप डे 2026 आनीक साखळे पद्मिनी दिसा निमतान जाल्ली कार्यावळ. गोंयान स्टार्टअप सध्या नेटान चालू आसा. जायते तरणाटे मुखार येवन कांय स्टार्टअप्स तयार करतात. आयडिया बाज नांवाची अशीच एक कार्यावळ हालीच जाली. ह्या कार्यावळीक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत खासा सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले. हे आसात तांच्याच भाषणातले कांय अंश.
3: एन आयडिया इज जस्ट द ड्रीम एंड विदाउट द करेज ऑफ टू एक्ट. Tonight, and we are honoring the people and who choose to build, and to every entrepreneurs in this room, you are not just building a business and you are the building of a nation. My special congratulations to go to startup and that have reached their stage, and every founder sitting in this auditorium has already achieved something significant. One good idea can change the life of an individual. The 100 of the good ideas can change the economy of state. Over the past few months, the 100 of the entrepreneurs have stepped forward and with their ideas. More than 800 startup and ventures have participated in this journey. After the several rounds of the evaluation, mentoring and pitching, the most promising startup have reached today's the grand finale. In short, while the top 15 startup will recognize, the top 5 startup will receive further opportunities for growth, and one entrepreneurs will earn an honor of being the first. It is a Goicho Udyogpati. I congratulate the every participant. It is a competition creates the winner, but the entrepreneurship creates the experience. Every founder and who return home today lives with a new knowledge and with new communications and better understanding of how to build the stronger business. I am happy to learn that the IdeaBuzz has already facilitated the investment in the 26 startup with the support of the 78 entrepreneurs and has committed the 100 crores towards empowering the startup across India. In partnership with the ZTV and Z5, and is also given the entrepreneurship national visibility, helping the innovative ideas and reaching the audience far beyond their own state. I am also pleased to know that the IdeaBuzz has launched at the national level a stock exchange, the making and encouraging being from these initiatives. If we look at the India's startup story and we realize this journey did not begin overnight. About a decade ago, the Prime Minister Narendra Modi ji has introduced the vision of Startup India, and he wanted the young Indian to shift from being the job seeker to job creators. That change in the mindset has produced the extraordinary result. India has grown around 400 recognizing startups and more than the 2 lakh startups in just one decade. Today, our country has proudly the third largest

जी किंवा ईशद्राची मेळटा आसत जाल्यार त्याच नोकरीची सुरवात आमी फॉरेन कंट्रीन वचून फ्रॉम द 1.5 लॅक्स टू 2 लॅक्स आनी आतां तेजे पॅकेज सांगल्यो वीच रेंजीस फ्रॉम द 1 लॅक टू द 4 लॅक पॅकेजीस दे गिव्ज इन द डिफरंट कंट्रीज आनी थंयसलो लायफ अजूनय वेगळें आसा म्हणून आमकां एक्सप्लोर करपाक कांय हरकत ना. हांव पर्सनली अशा कितलेशाच नर्सिसांक जाणा की तांच्यांनी डीएचएसान काम करताले बट दे गेट अ बेटर ऑपॉर्च्युनिटी इन नॉट ओनली इन द जर्मनी बट यूएस एंड अदर पार्ट ऑफ द ग्लोबल सो म्हणजे तांच्यांनी ती ऑपॉर्च्युनिटीज घेवन आज ती फॉरेन कंट्रीन हांगासल्या पेक्षा 4 पटीन 5 पटीन चड जोडटा म्हणपाक कांय हरकत ना. द लायफ इज कंप्लिटली डिफरंट. ताच्या खातीर आमी जेन्ना म्हणटा की होल वर्ल्ड इज एन अवर आमी जेन्ना म्हणटा की हे जग जे आसा पळय न्ही हे चड पयस ना आनी ह्या जगाचेर भ्रमण करपाक जर आपल्याक मेळ्ळे आसत जाल्यार कांयच हरकत ना वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज आपूण घेवपा खातीर त्या खातीर ह्याय पद्दतीन एक्सप्लोर करपाक कांय हरकत ना. म्हणून म्हजी रिक्वेस्ट आसतली फॉर द सेकंड इयर थर्ड इयर नर्सिंग एन्ड इट इज नॉट ओनली डॅट फॉर द पॅरामेडिकल्स किंवा फॉर द फिजिओथेरपी नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स हांच्या खातीर सुद्दां म्हणजे आफ्टर द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी जेन्ना योगा आनी इंडियन सिस्टम ऑफ द मेडिसीन एक्सप्लोर केल्या उपरांत म्हणजे नॅचरोपॅथी योगिक सायन्स फिजिओथेरपी हाच्या खातीर इंडियन हांच्या खातीर ही खूप व्हडली संद आसा आनी ताकाच लागून नॉट ओनली द इंग्लीश लँग्वेज बट अशा पद्दतीची फॉरेन लँग्वेज आपल्याक येवप ही गरजेची आसा आनी यू पीपल आर द लकी म्हणजे तुमच्या खातीर हो कोर्स आमच्या साखळेत आमी सुरू करता आमच्या इन्स्टिट्युशनांत आमी सुरवात करता आनी हो कोर्स फक्त आमच्या इन्स्टिट्युशनांतल्या भुरग्यां खातीर न्ही तर पुराय गोंयभरांतल्या भुरग्यांक जांकां एडमिशन्स घेवपाक जाय तांच्यांनी ह्या कोर्सा खातीर एडमिशन घेवं येता आनी तांच्यांनी जर्मन लँग्वेज शिकपाक जाता. म्हणून हांव आयच्यान म्हणजे आयज हांव सगळ्या जाणांक गोंयभरांतल्या नर्सिंग किंवा पॅरामेडिकल स्टाफ हांकां इनवायट करता की दोज वू आर इंट्रस्टेड दे कॅन कम एन्ड दे कॅन टेक द एडमिशन फॉर दीस कोर्स आनी आपले फ्युचर जे आसा हे बरें घडूं येता. हो एक कार्यक्रम. दुसरो कार्यक्रम हांव मातोश्री पद्मिनी एड्युकेशन सोसायटी हांचे खूब खूब अभिनंदन करता की तांच्यांनी स्टुडंट्स वेलफेअर फंड हो आयज अनाउंस केलो. स्टुडंट्स वेलफेअर फंडा खातीर टिचर्स आनी बाकीचे सगळे जे आमचे डायरेक्टर्स आनी बाकीच्या सगळ्यांनी आपूणहून कॉन्ट्रिब्यूट केला की जेणे करून निरी स्टुडंट्स जे आमच्या इन्स्टिट्युशनांत एडमिशन्स घेता तांकां सपोर्ट करप हे आमचे कर्तव्य समजता. ऑल दो देर इज एन वेरियस स्कॉलरशिप्स आर देर म्हणजे आमी जेका म्हणटा की ओबीसी स्कॉलरशीप आसतली एसटी स्कॉलरशीप आसतली इकॉनॉमिकल वीकर सेक्शन स्कॉलरशीप आसतली किंवा हे सगळ्यो स्कॉलरशीप तुमकां सीएम स्कॉलरशीप एप ह्या सिंगल एपाचेर ह्यो सगळ्यो स्कॉलरशीप अवेलेबल आसा आनी ताजो बेनिफीट जो जो कोण म्हणजे इलिजिबल आसा तांच्यांनी सीएम स्कॉलरशीप एपाचेर वचून म्हाका दिसता आमचो स्टाफ इज ऑल्सो तांकां हेल्प करता तांकां मदत करता बट इंडिविज्युअली म्हणजे जो जो बरेचशे फावटी हे म्हाका परत सांगचे पडटा म्हणून हांव ते रिपीट करता. ऑल दो तुमची फीज 50,000-60,000 जरी आसली आसत जाल्यार सीएम स्कॉलरशीप एपाचेर तुमी एप्लाय केली आसत जाल्यार विदीन अ 3 मंथ तुमी भरलेली फीज ही तुमकां सीएम स्कॉलरशीप एपा वयल्यान तुमकां ती परत मेळूं शकता म्हणून हे आसात. बट ताच्या व्यतिरिक्त मातोश्री पद्मिनी एड्युकेशन सोसायटी हांच्यांनी आपलो स्टुडंट्स वेलफेअर फंड वो सगळ्यांच्या सहकार्यान म्हणजे दोज वॉन्ट टू कॉन्ट्रिब्यूट फॉर दीस फंड इन फ्युचर ऑल्सो तांच्यांनी म्हटलां की कॉन्ट्रिब्यूट करूं शकता. हांव तांचे खूब खूब अभिनंदन करता की तांच्यांनी अशा पद्दतीत स्टुडंट्सा खातीर मदत करची आनी जे निधी स्टुडंट्स आसा खरोखरूच म्हणजे बरेचशे फावटी ही स्कॉलरशीप तांच्या जो क्रायटेरिया आसतलो त्या क्रायटेरियांतल्यान डिसायड जाल्या उपरांत बऱ्याच स्टुडंट्सांक अशा पद्दतीच्या स्कॉलरशीपचोय बेनिफिट्स वो तांकां मेळटलो. हांव त्या खातीर ज्या ज्या टिचर्स आनी बाकीच्या सगळ्या जाणांनी कॉन्ट्रिब्यूट केला तांचे हांव खूब खूब अभिनंदन म्हणटा. तांच्याच खातीर हो स्टुडंट वेलफेअर फंड फर्स्ट टायम आमच्या इन्स्टिट्युशन आनी दीस वील गो ऑन कंटिन्यू एव्हरी इयर अशा पद्दतीन स्टुडंट्सांक स्टुडंट्स वेलफेअर फंडाची ऑपॉर्च्युनिटीज ही घेवपाक मेळटली. त्या खातीर देर क्रायटेरिया वील बी देर तो क्रायटेरिया फुलफील करचो आनी हो स्टुडंट्स वेलफेअर फंडाचो तुमकां बेनिफीट जावचो. तिसरी गजाल आमच्या खातीर प्राऊड मुवमेंट आसा. डॉक्टर अनुपमा बोरकर इज अ सिनियर ऑन्कॉलॉजिस्ट जी आज तुमकां गायड करपा खातीर मार्गदर्शन करपा खातीर हांगासर मुद्दामून आयल्या. बिंग इन अ मेडिकल प्रोफेशन पॅरामेडिकल प्रोफेशन्स आमकां सगळ्या जाणांक अवेअर आसप आनी आमी लोकांक अवेअर करप ही गरज आसा आनी मॅडम आज मुद्दामून म्हणजे जेका आमी म्हणटा की प्रिलिमिनरी स्टेजीचेर ऑन्कॉलॉजीच्या बाबतीत कशा पद्दतीत सायन्स सिमटम्स लोकांक मेळटा आनी लोक निग्लेक्ट करता आनी सेकंड स्टेज थर्ड स्टेजीचेर डायग्नोसीस जाता आनी हे सगळे डायग्नोसीस जाल्या उपरांत इट इज व्हेरी डिफिकल्ट.

0: फॉर द ट्रीटमेंट पार्ट आणि इट इज अ कॉस्टली ऑल्सो आणि पेनफुल ऑल्सो. म्हणून मॅडमीच्या आईच्या टॉकाच्या उपरांत म्हणजे आम्ही पळयता की आम्ही सगळ्या लोकांकडे अशा पद्धतीचो अवेअरनेस स्प्रेड करपा खातीर सातत्यात काम करतले. म्हणजे इनिशियली की जाता तितके बेगीन जर डायग्नोस जालो आसत जाल्यार ताचो बेनिफीट हो जाता तितक्या पेशंटाक जातलो, म्हणजे ताकाच ट्रिटमेंट बेगीन जातली आणि ताका पेनफूल लायफ हे जगचे पडचे ना. आज आम्ही पळयता की 100% इट्स कॅन्सर इज ऑल्सो क्युरेबल, बट ताच्या खातीर डायग्नोस हो बेगीन जावपाची गरज आसा. हांव मॅडमीचे खूप खूप अभिनंदन करता, कारण आज म्हणजे हांव म्हणजे आईच्या स्मृतीक याद करता असताना की अशा पद्धतीत की हा जो अवेअरनेस करपाचे काम सातत्यात मातोश्री एड्युकेशन सोसायटी हांच्यानी हेल्थ एड्युकेशन आणि सोशल सेक्टर हातूंतल्यान वेगवेगळे कार्यक्रम सातत्यात समाजात घेतल्या. आणि या कार्यक्रमा खातीर आमकां सगळ्यात महत्वाचो कार्यक्रम विच इज एन अवेअरनेस अबाउट वेरियस डिजीज हे त्यांच्यानी जो कार्यक्रम घेतला त्या खातीर त्यांचे हांव खूप खूप अभिनंदन करता. आणि परत एकदा हांव मातोश्री पद्मिनी हांच्या स्मृतीक वंदन करता आणि माझी दोन उतरां सोपयता. देव बरें.
1: हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमच्या मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आणि हांव सुभाष जाण. आता परत मिळूया फुडल्या सोमारा. निरोप दियात. नमस्कार.
2: खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशीक समाचार दर्शन निकतेच तुम्ही ऐकले. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया गीत गजलांची कार्यावळ.

पब्लिक स्पीक ही कार्यावळ निकतीच तुम्ही ऐकली. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्या तरेकवार कार्यावळी

वळींचो आस्वाद तुमी घेवं शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे ॲपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्यो कार्यावळी तुमी आयकूं शकतात. चला तर आता ऐकूया मनजोक्ती गीतां.

इश्टानो नमस्कार आणि तुमका सगळ्यांक माई मोगाचो येवकार आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी. मनजोक्ती गितांची ही कार्यावळ घेवन येतात दर सोमारा आमी खास तुमचे भेटेक. आनी हे कार्यावळींतल्यान आमी तुमका दितात संद तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत मागपाची. गीत तुम्ही मागू शकता आमका व्हॉट्सअप मेसेज करून, नाजाल्यार करू शकता एसएमएस 8380071054 या आमच्या नंबराचेर. नंबर पोरतून एक फावट सांगता 8380071054. चला तर ह्या आमच्या नंबराचेर मुजरत मेसेज करात आणि मागात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत. आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी सुरवेक आसा हे गीत रिता रोज आणि हालफ्रेड रोज हांच्या आवाजातलें.

आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी सुरवेक आमी आयकले रिता रोज आणि आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातले गीत रिक्षा ओ रिक्षा. तुम्ही ऐकतात ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. हे कार्यावळीतल्यान जर तुमकां आयकुपाक जाय तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत जाल्यार करत आमकां व्हॉट्सएप मेसेज नाजाल्यार एसएमएस धाडू शकतात. आमचो नंबर आसा मेसेज धाडपा खातीर 8380071054. नंबर परतून एक फावट सांगता 8380071054. आयचे हे कार्यावळीन ह्या उपरांतचे हे गीत आसा मोग फेल्सी हांच्या आवाजातल्यान आयकुया.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।

आम्ही ऐकलंय काजाराची तयारी हे गीत अँटोनी सेन आणि फेल्सी हांच्या आवाजातल्यान. आयच्या ह्या मनजोक्ती गीतांनी ह्या उपरांत क्रिस पेरी हांचे गीत आणि संगीत ऐकूया. अमेरिकाक पावशी हे गीत जावन आसा लॉर्ना हांच्या आवाजातले. आणि ह्या गीता खातीर मेसेज धाडून मागणी कळयतात मलपण सत्तरी सावन आमचे मोगाळ आयकूपेश्ट नवलू वरक. चला तर ऐकूया तांचे मागणीचे हे गीत.

स्वप्नान दिसतलो आम्ही ऐकले हे गीत आणि ह्या गीता खातीर मेसेज धाडून मागणी कळली. उंडीर फोंडा सावन आमचे मोगाळ आयकुपी मेरी हाणी ह्या गीता हे गीत ताणी भेटयले आलेक्स हांकां. मनजोक्ती गीतांनी ह्या उपरांत हे आसा भक्तीगीत सोमिया तुजे उतर. आयकूया हे गीत आंतोनेत हांच्या आवाजातल्यान.

संगीताच्या कार्यावळीन भारती वैशंपायन हांचे गायन आसतले. ताणे गायिल्लो राग भोपाल तोडी आनी राग हिंडोळ तुमकां आयकुपाक मेळटलो. तर दनपारां 5:12 घरकुल हे कार्यावळीन अटल आवाज ही कथा मेघना कुरुंदवाडकर हांची आयकुपाक मेळटली. त्या भायर कविता बोरकर हांचे कविता वाचन आसतले. फाल्यां सांजवेळीच्या सभेत 5:30 मालविका सिल्वेरा हांणी सादर केल्ली कार्यावळ कॉफी विजडम तुमकां आयकुपाक मेळटली. तर 7:30 चावडेर हे कार्यावळीन गायंडोळ खत तंत्रज्ञान ह्या विशयी विश्राम गांवकार हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत आसतली. फाल्यां रातच्या 8:30 इंग्लीश कार्यावळीन द रोल ऑफ सायन्स इन शेपिंग ऑफ फ्युचर हे विशयी डॉ नियती कलंगुटकर हांचे उलोवप आसतले. आनी रातच्या 10:00 आयकुपाक मेळटली गोयची ल्हारा ही कार्यावळ. तर ह्यो जाल्यो फाल्यां वितरावपाच्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी. आतां रातची 11:11:45 जातात. हे वेळार 105.4 MHz FM रेनबोच्या वितरावणीच्यो कार्यावळी चालू आसात, त्यो तुमी आयकू शकता. आयकुप्यानो, ह्या म्हादय चॅनलाचेर परतून तुमची आमची भेट जातली फाल्यां सकाळी पयले सभेत 5:50 तो मेरेन निरोप दियात. तुमकां सगळ्यांक देव बरी रात दिवं. जय हिंद.